229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुस्वागतम श्रोते हो. आज भारतीय सौरतिथी 26 वैशाख शके 1948 अर्थात शनिवार दिनांक 16 मे 2026. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. श्रोते हो, जनसामान्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या आकाशवाणीचा 90 वर्षाचा प्रवास अवघ्या काही दिवसातच पूर्ण होत आहे. या गौरवशाली प्रवासात आपण सर्व श्रोत्यांनी आकाशवाणीला दिलेली साथ ही अत्यंत महत्त्वाची आहे. या गौरवशाली प्रवासाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीने.

0: परीक्षा दोपहर 2 बजे से शाम 5:15 तक होगी। पेपर लीक होने के कारण 3 मई को आयोजित परीक्षा रद्द कर दी गई थी। सीबीआई इस मामले की जांच कर रही है। सिक्किम आज अपना स्थापना दिवस मना रहा है। राज्य 16 मई 1975 को आधिकारिक रूप से भारत में शामिल हुआ था। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन गंगटोक के मनन केंद्र में आयोजित राज्य स्थापना दिवस समारोह में शामिल होंगे। पदभार ग्रहण करने के बाद उपराष्ट्रपति की यह पहली सिक्किम यात्रा है। इस कार्यक्रम में राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग गोले और केंद्रीय पूर्वोत्तर विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया भी भाग लेंगे। आईपीएल क्रिकेट में लखनऊ सुपर जायंट्स ने चेन्नई सुपर किंग्स को 7 विकेट से हरा दिया। चेन्नई सुपर किंग्स ने निर्धारित 20 ओवर में 187 रन बनाए। लखनऊ सुपर जायंट्स ने 17वें ओवर में ही जीत का लक्ष्य हासिल कर लिया। मिचेल मार्श ने शानदार 90 रन बनाए, उन्हें प्लेयर ऑफ द मैच चुना गया। प्रतियोगिता में आज शाम कोलकाता में 7:30 बजे से गुजरात टाइटंस का मुकाबला कोलकाता नाइट राइडर्स से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य गेली अनेक दशकं आपण ऐकत आलेलो आहोत। आकाशवाणीनं आपला 90 वर्षाचा प्रवास अविरतपणे सुरू ठेवलेला आहे। हा प्रवास चिरायू होवो हीच 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सदिच्छा आपण व्यक्त करूयात आणि ऐकूयात नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा मनामनात सद्विचारांची रुजवण करणारा आमचा दैनंदिन कार्यक्रम। या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकणार आहोत कुतूहल याविषयी सीमा भालेराव यांचे विचार। वाचक स्वर आहे सुषमा कुलकर्णी यांचा। ऐकूयात कार्यक्रम विचार शलाका।
2: श्रोते हो नमस्कार। कुतूहल श्रोते हो मानवाच्या आयुष्यामध्ये एक अशी अनभिज्ञ शक्ती आहे जी आपल्याला कधीही थकू देत नाही आणि ती म्हणजे कुतूहल। कुतूहल म्हणजे काय तर ते आहे जाणून घेण्याची ओढ, का आणि कसं हे विचारण्याची तयारी आणि अनपेक्षित गोष्टींमधला आनंद शोधण्याची दृष्टी। ज्या दिवशी माणसाच्या मनातील कुतूहल संपतं त्या दिवशी त्याचं चैतन्य संपतं। कुतूहल ही अशी गोष्ट आहे जी मानवाला जगण्यासाठी प्रोत्साहित करत असते। विज्ञानाने माणसाचं आयुष्य सुकर बनवलं, वैज्ञानिकांनी मोठे मोठे शोध लावले, पण हे शोध एका लहानशा कुतूहलातून जन्माला आले। झाडावरून सफरचंद खाली का पडतं या एका साध्या कुतूहलाने न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावायला भाग पाडलं। वाफेच्या केटलीचं झाकण वर खाली का होतं या प्रश्नाने वाफेच्या इंजिनाचा जन्म झाला। म्हणजे काय तर त्या गोष्टीचं या व्यक्तींना कुतूहल वाटलं, का होत असेल बरं हे, आणि हेच कुतूहल माणसाला शोध लावण्यास प्रवृत्त करत गेलं। कुतूहल हे केवळ शास्त्रज्ञांपुरतं मर्यादित नाही। जेव्हा एखादा आदिमानव पहिल्यांदा 2 दगड घासून अग्नी निर्माण करायला शिकला तेव्हा त्याच्यामागेही काय होईल हे कुतूहलच होतं। कुतूहल माणसाला चौकस बनवतं आणि चौकसपणा प्रगतीला जन्म देतो। कुतूहल म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला पाहायचं असेल तर लहान मुलांमध्ये ते आपल्याला शुद्ध रूपामध्ये पाहायला मिळतं। एक लहान मूल तासन तास एखाद्या मुंगीच्या मागे फिरू शकतं किंवा पाऊस पडल्यावर पाणी कुठून येतं याचे हजारो प्रश्न या बालमनाला पडतात। मुलांसाठी हे जग म्हणजे आश्चर्याने भरलेलं एक मोठं कुतूहल, एक मोठं कोडं असतं। दुर्दैवाने जसजसं आपण मोठे होतो तसे तसे आपले कुतूहल मरू लागते, आपण जगाला गृहीत धरू लागतो। आपल्याला वाटतं की आपल्याला सर्व काही माहीत आहे, पण खरं तर ज्याला आपण शहाणपण समजतो तो अनेकदा आपल्या कुतूहलाचा अंत असतो। जर आपल्याला कायम तरुण आणि जिवंत राहायचं असेल तर आपल्यातल्या त्या लहान मुलाला आणि त्याच्या कुतूहलाला कायम जागं ठेवलं पाहिजे। पण आपण पाहतो की आपण जसे जसे मोठे होतो तसं तसं आपल्यातलं कुतूहल कमी व्हायला लागतं, आपण जगाला गृहीत धरू लागतो। आपल्याला वाटतं की आपल्याला सर्व काही माहीत आहे, पण खरं तर ज्याला आपण शहाणपण समजतो तो अनेकदा आपल्या कुतूहलाचा अंत असतो। जर आपल्याला कायम तरुण आणि जिवंत राहायचं असेल तर आपल्यातल्या त्या लहान मुलाला आणि त्याच्या कुतूहलाला कायम जागं जिवंत ठेवलं पाहिजे। कोणतीही कलाकृती असो

मग ते एखादं चित्र असो, संगीत असो किंवा एखादी वास्तू, तिच्या निर्मितीच्या मागे कुतूहल असतं. कुतूहल आपल्याला चौकटीबाहेरचा विचार करायला शिकवतं. जे दिसतं आहे त्या पलीकडं काय आहे हे पाहण्याची दृष्टी कुतूहलामुळे मिळते. ज्या माणसाच्या मनात कुतूहल जिवंत आहे त्याला कधीही कंटाळा येत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा एक नवीन अनुभव असतो. ज्ञानाची प्राप्ती ही केवळ पुस्तकं वाचून होत नाही, तर ती प्रश्न विचारून होते. कुतूहल हे ज्ञानाच्या प्रवासातल्या इंधनासारखं आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दल कुतूहल वाटतं तेव्हा आपण तो विषय अधिक सखोलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच मनुष्याने एक लक्षात घ्यायला हवं की ज्ञान कितीही मिळालं तरी मला अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे, ही भावना मनात कायम ठेवायला हवी. या भावनेमुळेच आपल्याला अधिकाधिक ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते. पण त्यासाठी महत्त्वाचं आहे ते आपल्या मनात असलेलं कुतूहल. कुतूहल असेल तरच शोध लागतील तरच प्रगती होईल, आणि प्रगती झाली तरच मानवी जीवन सुसह्य होईल. म्हणूनच असं वाटतं की कुतूहल हे मानवी बुद्धीचं लेणं आहे. ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतं, अज्ञानातून ज्ञानाकडे नेतं आणि जडत्वाकडून चैतन्याकडे नेतं. ज्याप्रमाणे एक लहानशी मुंगी साखरेच्या कणापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो अडथळे पार करते, तसंच कुतूहल आपल्याला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित करतं. म्हणूनच नेहमी आपल्यातला जिज्ञासूपणा कायम ठेवावा, नेहमी शोधत राहावं. कारण शोध संपला की आयुष्यही संपतं आणि शोध सुरू राहिला की जीवन फुलत जातं. आपल्यातलं कुतूहल जागृत ठेवावं, ज्यामुळे आयुष्यामध्ये जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येईल, आनंद मिळवता येईल आणि काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद आपल्या मनात कायम राहील.

0: श्रोते हो, आताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा आमचा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत आज आपण कुतूहल याविषयी सीमा भालेराव यांचे विचार ऐकलेत. वाचक स्वर होता सुषमा कुलकर्णी यांचा. विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आमची संस्कृती, आमची आकाशवाणी 90 वर्षांचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि भावी पिढीला जोडून ठेवणाऱ्या आकाशवाणीला उत्तम भविष्य मिळो. आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
0: श्रोतेहो, सकाळचे 6:11 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं.

पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायलेली भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत. ही रचना होती मधुकर जाधव यांची आणि संगीत होतं सचिन नवपूरकर यांचं.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरातील भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: आमची संस्कृती, आमची आकाशवाणी, 90 वर्षांचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि भावी पिढीला जोडून ठेवणाऱ्या आकाशवाणीला उत्तम भविष्य मिळो. आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

माणिक वर्मा यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकलीत. ही रचना होती ग.दि. माडगुळकर यांची आणि संगीत होतं पु.ल. देशपांडे यांचं.

उपेंद्र भट यांनी गायलेलं भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं आहेत. आपण ऐकत आहात मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर आता ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरा देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात बंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हिंदी भक्तिरचना.

0: नितीन मुकेश यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलेत. आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच संपला. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:40 होत आहेत.
1: यंदा हळद लावायची हाय.
2: तुमची जमीन कशी आहे आणि पाणी किती आहे हे बघूनच तुम्हाला एकदम कडक सल्ला मिळेल. बघा, गरज पडली तर तुमच्या शेतावर येऊन पण बघतील.
3: पण ते कुठं?
1: मागील 13 वर्षांपासून हळद पिकात अनुभव घेतलेल्या फक्त मॉडर्न अॅग्री सोल्युशन्स नवा मोंडा परभणी इथे. एकदा अवश्य भेट द्या. संपर्क करा 94-22-17-77-00.
0: श्रोत्यो, आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत भाजीपाला पिकांचं प्रभावी पीक संरक्षण. याविषयी डॉक्टर अनिल पांडे.

0: यांनी दिलेली अधिक माहिती. तत्पूर्वी जाहिरात.
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
2: विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता दीक्षांत सभागृह, विद्यार्थी कल्याण कार्यालय व ना मकरुबी परभणी येथे खरीप पीक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या युट्यूब चॅनल वरून थेट प्रक्षेपण होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर आर डी आहिरे यांनी केलं आहे.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मे महिन्यामध्ये भाजीपाला पिकाचं प्रभावी पीक संरक्षण कसं करावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, मिरची, काकडी इत्यादी भाजीपाल्याचा समावेश होतो. ही अत्यंत नाजूक, जलद वाढणारी पिके आहेत, त्यामुळे कीड, रोग आणि तण या व्यतिरिक्त हवामानाचा परिणाम या पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर होतो. म्हणून योग्य पीक संरक्षण उपाययोजना केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीही वाढवता येतात. यामध्ये भाजीपाला पिकांना कीड, रोग, तण व इतर हानिकारक घटकांपासून वाचवण्यासाठी केलेल्या सर्व उपाययोजना म्हणजे भाजीपाला पिकांचे पीक संरक्षण होय. भाजीपाला पिकांमध्ये प्रमुख येणाऱ्या समस्या म्हणजे प्रामुख्याने कीड. यामध्ये टोमॅटो, फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी, शेंडा व फळ पोखरणारी अळी, या व्यतिरिक्त काही रस शोषण करणाऱ्या किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, माइट्स म्हणजे कोळी इत्यादी रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. या किडी पाने कुरतडतात, पाने खराब होतात आणि उत्पादनामध्ये घट होते. रोगांच्या बाबतीमध्ये काही बुरशीजन्य रोग आहेत, यामध्ये करपा, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू आहेत. जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियलमध्ये विल्ट आहे किंवा पानावरील डाग आहेत. विषाणूजन्य किडींमध्ये पान कुरळे होणे, पिवळेपणा येणे. तणांच्या बाबतीमध्ये ही तण पिकांशी स्पर्धा करून अन्नद्रव्य, पाणी कमी करतात आणि कीड आणि रोग वाढवतात. हवामानामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, तापमानातील बदल, आर्द्रता वाढ याचा परिणाम हा या पिकांवर होत असतो. यासाठी पीक संरक्षणाच्या दृष्टीनं काही महत्वाच्या बाबी आपण भाजीपाला पिकांमध्ये जर राबवल्या तर कीड व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. यामध्ये रोगमुक्त बियाणाचा वापर करणे, पिकांची फेरपालट करणे, योग्य अंतरावर लागवड करणे, पाण्याचा निचरा व्यवस्थापन करणे आणि शेती स्वच्छ ठेवणे इत्यादी पद्धतीचा वापर करून किडीचं प्रमाण आपण कमी करू शकतो. यांत्रिक पद्धतीमध्ये हाताने कीड वेचणी करणे, प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, चिकट सापळ्यांचा वापर करणे, या सोप्या सोप्या उपाययोजनांचा किंवा पक्षी थांबे बसवणे या पद्धतीचा अवलंब करून आपण किडीचं नियंत्रण हे करू शकतो. जैविक पद्धतीमध्ये उपयुक्त कीटक जसे की ट्रायकोग्रामा, क्रायसोपरला या मावा खाणाऱ्या किडीचा उपयोग करू शकतो. वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करून सुद्धा आपण या किडीचं नियंत्रण हे करू शकतो. आणि जर या सर्व उपाययोजना वापरून जर नियंत्रण झालेच नाही तर योग्य रासायनिक कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करून आपण कीड आणि रोगांचं नियंत्रण करू शकतो. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या उपाययोजनांचा वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबा आणि भाजीपाला पिकांचं संरक्षण करा. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत भाजीपाला पिकांचं प्रभावी पीक संरक्षण याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी दिलेली अधिक माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 KHz वर आणि FM बँड 102 MHz वर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे.

6:45 झाली आहेत. यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार ते एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊयात, ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो, किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी

विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळे पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर्य चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी डाळ, भात, भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक

0: अष्टत्रिंशत् कन्दुकेषु मिचेल् मार्शल् इत्यस्य 90 धावनाङ्कानां भूमिका निर्णायिका अभवत्। मार्शः उत्तमक्रीडकत्वेन पुरस्कृतः। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोत्यो, आकाशवाणी हे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्कपैकी एक आहे। हे माध्यम 23 भाषा आणि 180 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करत असतं, जे भारताच्या विविधतेत एकता या संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडवतं। आकाशवाणीला 90 वर्षाचा कालखंड लाभला आहे। हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक जनसामान्यासाठी आकाशवाणी हे आपल्या जवळचं मार्गदर्शन करणारं केंद्र आहे। तेव्हा या 90 वर्षाच्या वर्षपूर्तीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा।
2: स्वातंत्र्याची पहाट असो वा युद्धाचा काळ, शेतात राबणारा शेतकरी असो वा शहरातील लगबग, प्रत्येक घरात गुंजणारा एकच ओळखीचा सूर, हे आकाशवाणी आहे। तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा।
1: श्रोत्यो, आता जाणून घेऊयात आज आमच्या दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। सात वाजून 25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 भावधारा अंतर्गत आपण ऐकू शकाल मराठी भावगीतं। यामध्ये सोनाली चंदात्रे, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली भावगीतं आपण ऐकू शकाल। 8:40 आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक आपण ऐकू शकाल। आकाशवाणी प्रभावी श्राव्य माध्यम, लेखन सुमेधा कुलकर्णी यांचं, निवेदन लेखिकेसह सुषमा कुलकर्णी यांचं, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी। 9:10 आपण ऐकू शकाल लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। याअंतर्गत आज आपण ऐकू शकाल हिना, हम तुम्हारे है, हमराज आणि हिरो या चित्रपटातील काही निवडक गीतरचना। 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:00 ऐकू शकाल कार्यक्रम मिश्र संगीत। 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। यामध्ये चरस या चित्रपटातील गाणी आपण ऐकू शकाल। गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं। 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल।

11:05 नाट्यरंग हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल. यामध्ये मृगतृष्णा हे नाटक आपण ऐकाल. लेखक आहेत लक्ष्मीकांत देशमुख, सादरकर्ते चंद्रकांत बर्वे आणि सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं. 11:35 सुरोंग मेला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. दुपारी 12 वाजल्यापासून वनिता मंडळ या कार्यक्रमासह सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याअंतर्गत दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम. एक वाजून 5 मिनिटांनी गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 परभणी हिंगोली जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10

0: तरी सर दुपारी 2:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाली प्रसारण सभेत मुंबई केंद्रावरूनच 5:30 युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:10 प्रादेशिक मराठी बातम्या, 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आणि FM बँड 102 MHz आम्ही प्रसारित करू. याअंतर्गत मे महिन्यातील करावयाची शेतीची कामे आणि पीक संरक्षण याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत आज सायंकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत. तेव्हा श्रोतेहो, हे होते आमचे आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे विविध रंगी कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत, तसंच सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र, मध्यम लहरी 1305 KHz आणि FM बँड 102 MHz.
1: स्वातंत्र्याची पहाट असो वा युद्धाचा काळ, शेतात राबणारा शेतकरी असो वा शहरातली लगबग, प्रत्येक घरात गुंजणारा एकच ओळखीचा सूर, हे आकाशवाणी आहे. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
0: .29 अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू, प्रतीक्षा करा.
2: सर्वांच्या मनात

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
3: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
4: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
3: अरे वा,
4: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
3: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
4: आजच कॉल करा
3: 9637 35 49 85
4: 9637 354 985.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: ऐकूया वेगी.
1: विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतय तुमच्याच महसूल मंडळात.
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेत 5 लाख घरांचं वितरण, 5 वर्षात राज्य बेघर मुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट UG फेरपरीक्षा. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी उपांत्य फेरीत दाखल. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात नाफेडच्या माध्यमातून 12.35 रुपये किलो या दरानं कांदा खरेदी सुरू करत असल्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील 5 लाख घरांचं वितरण चौहान यांच्या हस्ते काल साताऱ्यात करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या ठिकाणी 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी कांद्यांच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले,
3: प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
2: ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं. VBGRAMJI योजना 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान यांनी सांगितलं. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी सक्रिय राहणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले,
3: या संकल्प हमारा, जितनी हमारी गरीब बहने हैं उनको लखपती बनाकर ही चैन की सांस लेंगे. 1 करोड़ बहने लखपती दीदी बनाई जाएगी, कोई बहन गरीब नहीं रहेगी, यह हमारा संकल्प है. और अब 1 जुलाई से विकसित भारत GRAMJI योजना शुरू हो रही है. गांव के विकास की पूरी योजना गांव में बना लो, गांव का हर महत्वपूर्ण काम उस योजना से पूरा होगा, गांव का संपूर्ण विकास करेंगे.
2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
4: 30 लाख घरं आपल्याला दिली, 45 दिवसांमध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता, आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, 1 वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय.
2: दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकांवर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची NEET UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA कडून काल ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेश पत्र दिली जातील. NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. परीक्षार्थींना यापूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल, तसंच ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून

संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला ताब्यात घेतलं होतं. त्याला काल चौकशीअंती पुण्यात अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य असलेल्या कुलकर्णीनं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिनं विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात त्याला मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी हे प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्ग चालकाची काल सीबीआयनं चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. सीबीआयच्या पथकानं त्याच्या घरातून तसंच शिकवणी वर्गातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जून पासून mahateet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये केलं जातं हे योग्य नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे 2026 या वर्षाचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागे आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. या पुरस्कारांचं वितरण येत्या 20 तारखेला जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक जैविक तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत राहावी आणि खतांचं वाटप पारदर्शक तसंच योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक या प्रणालीवर आपली नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीनं जपानच्या ताकुमी नोमिरा आणि युईची शिमोगामीचा 21-12 आणि 21-13 असा पराभव केला. याच स्पर्धेत महिला एकेरीत उपउपांत्य फेरीत PV सिंधूचा जपानच्या अकाने यामुकची हिनं तर पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा थायलंडच्या कुंदलावुत विदित्सरनं पराभव केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान

0: राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणीत 43.9 तर धाराशिव इथं 41.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रतिकिलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट यूजी फेर परीक्षा आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: 229° अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. 7:21 झाली आहेत.
2: श्रोतेहो, 90 वर्षापासून देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या आकाशवाणी केंद्राला मानाचा मुजरा. आमची संस्कृती, आमची आकाशवाणी, 90 वर्षांचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि भावी पिढीला जोडून ठेवणाऱ्या आकाशवाणीला उत्तम भविष्य मिळो. आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो, दर शनिवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमात आपल्याला मनपसंद अशा गीतांची मेजवानी ही मिळत असते. त्यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत. तेव्हा जरूर फोन करा आणि सांगा तुमच्या आवडीचं बहारदार रसिकगीत. आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, सुरों का मेला हा कार्यक्रम आज आपण ऐकू शकाल 11:35. आजच्या कार्यक्रमात सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. ऐकायला विसरू नका कार्यक्रम सुरों का मेला 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून. शुभवाणी लाभवाणी ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: स्वातंत्र्याची पहाट असो वा युद्धाचा काळ, शेतात राबणारा शेतकरी असो वा शहरातील लगबग, प्रत्येक घरात गुंजणारा एकच ओळखीचा सूर हे आकाशवाणी आहे. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

0: शेतकरी बंधूंनो, शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेतशिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळीरजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।
1: मध्यम लहरी 1305 kHz वर आणि FM बँड 102 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काही लोक कमी पडत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आत्ता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. तसंच आत्ता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओव्हर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक फ्लोईंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
2: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे

0: कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
1: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी वेग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोण कोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्यादेवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंटपासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला? तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 चे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांचे कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून करतो.
0: नक्कीच सर, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
1: हे सुरुवात गरजेचं
0: महत्त्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
1: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनजीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज

0: बघा, काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे. कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AI मुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर चॅट GPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट

0: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
1: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात धर्म पंथ वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AI मुळे डिस्रप्शन आहे, म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो, म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे, पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत नाही.
0: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केले, अशा सगळ्यांना काय सांगाल?
1: सिंगल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही, तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 trillion इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
0: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मिनिटं झाली आहेत. आता भावधारा अंतर्गत ऐकूयात मराठी भावगीतं. तत्पूर्वी जाहिरात.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: बदला बदला, सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेओ, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. सकाळचे 7:40

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, आकाशवाणी हा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे. या प्रवासाचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. एक काळ असा होता जेव्हा रेडिओ हे घराचं वैभव असायचं आणि आजचा काळ असा आहे की रेडिओ आपल्या मोबाईलमध्ये सामावला आहे. स्वरूप बदललं असलं तरी आकाशवाणीची विश्वासार्हता आणि लोकांच्या मनातील त्याचं स्थान आजही अढळ आहे. गेल्या 90 वर्षाचा हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही, तर तो करोडो भारतीयांच्या भावना, आठवणी आणि देशाच्या प्रगतीची यशोगाथा आहे. म्हणूनच आकाशवाणीचा हा प्रवास खऱ्या अर्थानं गौरवशाली आहे.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भावविश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती। आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत भावदारांतर्गत मराठी भावगीतं. ऐकूयात सोनाली चंदात्रे यांच्या स्वरातील हे भावगीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोतेहो, आताच आपण कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील मराठी भावगीत ऐकलत भावधारा या कार्यक्रमांतर्गत.
1: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

श्रोतेहो, आत्ताच आपण सोनाली चंदात्रे यांनी गायलेलं मराठी भावगीत ऐकलं आणि याबरोबरच भावधारांतर्गत मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम इथे संपला. 229° नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर लगेचच समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र दिल्ली आणि मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, काही क्षणातच प्रतीक्षा करा.

0: साडेआठ वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA नं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे

देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉक्टर दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोक

0: समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. NEET UG 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. देश विदेशातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर वळूयात यानंतरच्या कार्यक्रमांकडे. यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

श्रोत्यो, आता प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक आकाशवाणी प्रभावी श्राव्य माध्यम।

प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्ष प्रसारण सेवा पूर्तीनिमित्त आकाशवाणी प्रभावी श्राव्य माध्यम हे रूपक. लेखन सुमेधा कुलकर्णी, निवेदन लेखिकेसह सुषमा कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सर्वप्रथम सर्व श्रोतांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्रोतेहो, ज्ञान, माहिती, प्रबोधन आणि मनोरंजन यांचं एक प्रभावी माध्यम म्हणजेच गेल्या 90 वर्षांपासून बहुजन हिताय बहुजन सुखाय या प्रीतवाक्यासह तुम्हा आम्हा सर्वांसाठी सातत्याने समाज जनजागृती, ज्ञानदान आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपलं मन स्वास्थ्य सुरक्षित ठेवणारं उत्तम प्रसार माध्यम आकाशवाणी या वर्षी तिचं गौरवशाली वर्ष साजरं करत आहे. 90 वर्षांपासून रेडिओ अर्थातच आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, गाणी तुम्ही आम्ही सर्वजण ऐकत आलेलो आहोत. आकाशवाणीनं आजही तिच्या अस्तित्वाची पाळमुळं माध्यम जगतात अगदी घट्ट प्रवून ठेवलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल, इंटरनेट, लॅपटॉप, सोशल मीडिया या युगामध्ये रेडिओचा काय बरं उपयोग होत असेल? तर मला आवर्जून एक गोष्ट आपणास सांगावीशी वाटते की आपण नेहमीच म्हणतो जुनं ते सोनं. अगदी या उक्तीप्रमाणे रेडिओ जरी जुन्या काळातील एक श्राव्य प्रसार माध्यम असलं तरीही आजही रेडिओनं आपलं महत्व, अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे.
1: श्रोतेहो, सकाळी अगदी 5:50 ते रात्री 11:15 रेडिओवरून वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचा नजराणा श्रोत्यांसाठी प्रसारित केला जातो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विषयक, कृषी विषयक, महिलांसाठी, बालकांसाठी, युवकांसाठी विशेष माहितीपर, मनोरंजनात्मक असे कार्यक्रम सादर केले जातात आणि त्या माध्यमातून ज्ञान, माहिती, जनजागृती असं वैविध्यपूर्ण कार्य पार पाडलं जातं. त्यामुळेच रेडिओ अर्थातच आकाशवाणीचं वेगळेपण, स्वतंत्र अस्तित्व आजही टिकून आहे.
0: श्रोतेहो, रेडिओनं काळाप्रमाणे त्याच्या स्वरूपातही बदल केलेला आहे. पूर्वी केवळ ट्रान्झिस्टरवरच तुम्ही आम्ही आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकू शकत. आता मात्र ट्रान्झिस्टर सोबतच मोबाईल ऍपच्या माध्यमातून तसेच चार चाकी गाडीमध्येही तुम्ही आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. त्यासोबतच FM माध्यमातून तर रेडिओला अगदी 4 चांदच लागलेले आहेत. श्रोतेहो, जनसामान्यांच्या मनामध्ये आकाशवाणीचं असणारं महत्व विशद करत असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर म्हणतात.
2: श्रोतेहो नमस्कार. आपल्या आकाशवाणीला स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यावर्षी एक गौरवशाली वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. आकाशवाणी फार मोठं कार्य गेल्या 90 वर्षांमध्ये केलेलं आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आकाशवाणीवर अतिशय महत्वपूर्ण असे कार्यक्रम केले जायचे आणि पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा फक्त रेडिओ होता तेव्हा आकाशवाणीचं कार्यक्रमाचं फार महत्व, आजही महत्व आहे, पण विशेषतः आमच्या लहानपणी मी विचार केला तर खेळगावामध्ये आकाशवाणीवरून त्याच्या बातम्या ऐकणं, त्यानंतर काही क्रिकेटचे सामने असतील किंवा इतर माहिती असेल एकत्रितपणे ऐकणं व त्यावर चर्चा करणं अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असायचा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागामध्ये एकूणच समाजाच्या प्रबोधनासाठी आकाशवाणीने फार मोठं काम केलेलं आहे. ज्यामध्ये इव्हन विद्यार्थ्यांना ज्ञान देणं असेल, रोजगाराच्या संधी असेल, वैचारिक कार्यक्रम असतील.

0: असे शहरी व ग्रामीण भागामध्ये फार मोठं काम आकाशवाणीने केलंय. आणि दैनंदिनचा विचार जर केला तर दररोज सकाळी प्रसारित होणारे विचार शलाका किंवा कृषीवाणी हे अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहेत. दररोज दुपारी 12 वाजता प्रसारित होणारा वनिता मंडळ हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम आहे. युवावाणी हा सायंकाळी 5:30 प्रसारित होणारा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी अतिशय प्रेरणादायी असा आहे. फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष श्रोत्यांशी संवाद साधून त्यांचे विचार आवडीनिवडी जाणून घेऊन त्या इतर श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या जातात. आणि पत्रोत्तराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेले जे कार्यक्रम त्यांना आवडले त्याविषयी प्रतिक्रिया ही प्राप्त केल्या जातात. असे अनेक विविध कार्यक्रम म्हणजे कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध माहितीपर कार्यक्रम सादर केले जातात. बालकांसाठी सुद्धा प्रत्यक्ष त्यांचा सहभाग असणारा कार्यक्रम प्रसारित केला. एकूणच आकाशवाणीने फार मोठं कार्य समाज प्रबोधनाचं इतरांना सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शक असं काम केलेलं आहे. तर या गौरवशाली 90 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आणि एकूणच गौरवशाली वर्षाबद्दल मी आकाशवाणीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आकाशवाणी हे एक असं प्रभावी श्राव्य प्रसार माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून अनेक प्रबोधनपर साहित्यिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक कृषी विषयक कार्यक्रम सादर केले जातात आणि त्या माध्यमातून ज्ञान माहितीचा साठा श्रोत्यांपर्यंत पोहोचविला जातो. त्यासोबतच त्यांचं मनोरंजनही केलं जातं. आकाशवाणीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ व्यक्तींचे विचार त्यांची मतं त्यांचं मार्गदर्शन अगदी सहजपणे दूरवर श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येतं. आकाशवाणी हे भारतातील प्रमुख प्रसारण सेवा असून देशातील पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना 23 जुलै 1927 रोजी मुंबईत झाली होती. मैसूर संस्थानाने 1935 स्थापलेल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी नाव दिलं आहे. 1 मार्च 1930 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचा भारत सरकारने नभोवाणी कार्याचा सगळा वापर आपल्या हातात घेतला. गेले कित्येक दशकांपासून तुम्हा सर्वांच्या मनावर राज्य करणारं माध्यम म्हणजेच आकाशवाणी प्रसार माध्यमाच्या गौरवार्थ जिल्हा परिषद परभणी येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर म्हणतात.
2: श्रोतेहो नमस्कार. सर्वप्रथम आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला जी 90 वर्ष झालेली आहेत त्यासाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आकाशवाणीशी जुना संबंध अगदी माझ्या काय आई वडिलांच्या सुद्धा लहानपणापासून मग त्यावेळेस जी लिमिटेड सेवा होती त्याच्यामध्ये जे टिपिकल बातम्या असायचे किंवा काही कार्यक्रम असायचे निवेदनाची जी एक विशिष्ट अशी लखब असायची तर त्याला एक अवीट अशी गोडी होती. आणि आजही असे काही कार्यक्रम ऐकले किंवा जुन्या कुठल्याही निवेदकाचा कुठलाही कार्यक्रम ऐकलं तर नाही म्हणलं तरी मन खूप वर्ष मागे जातं. नॉस्टाल्जिया ज्याला म्हणतात त्या गोष्टीचा खूप अनुभव येतो. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते काही खोटं नाही आहे. त्यावेळेसचा जो साधेपणा होता तो निश्चित मनाला भावून जाणारा होता. मन आतुरतेनं त्या कार्यक्रमाची वाट बघत असायचं. जसा काळ बदलत गेला त्याचं स्वरूप बदलत गेलं. वेगवेगळ्या विषयांवरती आकाशवाणीवरती सुद्धा कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. वेगवेगळ्या FM चॅनल्सची जरी एंट्री झाली असेल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तरी आकाशवाणीसाठी एक वेगळी जागा ही निश्चितच मला वाटतं की प्रत्येकाच्या मनाच्या खोट्यांमध्ये आहे. आणि आता तर आकाशवाणीचं स्वरूप इतकं व्हरायटीफुल झालेलं आहे की त्याच्यामध्ये आयुष्यातल्या तुमच्या प्रत्येक विषयावरची कार्यक्रमांची त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर अशा या विविध रंगी कार्यक्रमांमुळे निश्चितच सामान्य माणसाचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी भरीव असं मिळतंय त्याला. काहीतरी क्रिएटिव्ह किंवा एक वैचारिक किंवा इन्फॉर्मेशन आणि ज्ञानाचं जरी म्हणलं तरी असा काहीतरी देणगी म्हणायला हरकत नाही आकाशवाणीच्या सेवेतून आपल्याला सगळ्यांना मिळतीये. त्यामुळं मला वाटतं की जास्तीत जास्त लोक अजूनही आकाशवाणीशी रिलेटेड आहेत आणि त्या कार्यक्रमांना ऐकणं ही त्यांची पसंती आहे. पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देते आणि अशाच पद्धतीची विविध विषयांवरची रिच मटेरियल असलेली आणि आपल्या जुन्या जो वैचारिक ठेवा असेल किंवा कल्चरल ठेवा असेल त्याबाबतही माहिती असलेली कार्यक्रमांचं प्रसारण असेच आकाशवाणीच्या द्वारे चालू ठेवावं. धन्यवाद.
3: सर्व जनात सर्वांच्या मनात असंच जणू सदैव आकाशवाणी आपण सर्वांना सांगत असते. अनेक दृकश्राव्य माध्यम कितीही मोठ्या प्रमाणात नाविन्यानं उपलब्ध झालेली असली तरीही आजही आकाशवाणी या श्राव्य माध्यमानं आपली उच्चतम अशी प्रतिष्ठा आहे ती जपून ठेवलेली आहे. विशेषतः आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जिथे विद्युत सेवा असेल किंवा इतरही अनेक अद्ययावत सेवा असतील त्या

0: ते सहजपणे पोहोचू शकत नाही, तिथं आपलं आकाशवाणी मात्र अगदी सहज पोहोचतं. आकाशवाणी विषयीच्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी म्हणतात.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे, याची औचित्य साधून मी आकाशवाणीला शुभकामना देतो. आजपर्यंतची 9 दशकाची आकाशवाणीची वाटचाल ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाच्या मुक्कामावरून मार्गस्थ होत आहे. विविध भाषा आणि विविध बोली भाषांमध्ये विविध विषयाचे प्रसारण करून आकाशवाणी ही जीवनवाहिनी बनलेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचे तर, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. एकूणच आकाशवाणी केवळ वाणीला नव्हे तर आत्मिक शांती देणारी शक्ती आहे असं मला वाटतं. पहाटे पहाटे विशिष्ट रागातील आकाशवाणीची प्रारंभिक धून तत्कालीन तणामनाला शांतच करीत नाही, तर त्या धून मधली सुरावट जाणीव नेणिवेच्या पातळीवर श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असते. विविध घराण्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी, विविध ज्ञान संपन्न मालिका, आधुनिक शेती व लघु उद्योगांवरील व्याख्याने किती विषय सांगावेत. एकूणच आकाशवाणी म्हणजे ज्ञान विज्ञानाचा अनंत महासागर होय. 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत असताना आकाशवाणीला कवितेतून शुभेच्छा देतो. हे आकाशवाणी तुझे रूप नित्य, तुझ्यामध्ये सत्य दडलेले, कित्येक विभ्रम रोज रोज तुझी वाटे मज माझी नभोवाणी. पहा बहुजन हिताय दृष्टी, सुखाय सृष्टी बहुजन, सर्वांना दिलासा सारे शेतकरी आणि कष्टकरी सुखी राहो. साहित्य संगीत पहा संबोधन अवकाशी ज्ञान राहो सदा. 9 दशकानंतरची ही वाटचाल या वाटचालीला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
2: श्रोते हो, कोरोना सारख्या महामारीच्या काळात तर आकाशवाणीनं तिचं अस्तित्व अगदी प्रभावीपणे सिद्ध करून दाखवलं. सारं काही सुटत असताना, बंद असताना आकाशवाणी सारखं एक प्रभावी माध्यम प्रत्येकाच्या घराघरात पोहोचत होतं आणि आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या महामारीपासून आपण सर्वांनी कसा आपला बचाव करावा असावा हे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे नक्कीच आकाशवाणीचं हे श्राव्य प्रसार माध्यम वर्षानुवर्ष कार्यरत असलं तरीही त्याने त्याच्यात खूप नाविन्य आणलं आहे आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. आकाशवाणी आपलं मनस्वास्थ्य जपण्यासाठी उपयुक्त ठरत आणि याविषयीच आपलं मत मांडत असताना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश नाईक म्हणतात.
3: नमस्कार. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या आकाशवाणीने केवळ माहितीच दिली नाही, तर मी म्हणेल आपल्या मनावर संस्कार केले आहेत. एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी जेव्हा या माध्यमाकडे पाहतो तेव्हा मला जाणवते की आकाशवाणी हे केवळ एक साधन नसून ते अनेकांसाठी आपला मानसिक आधार देखील आहे. त्यामुळेच आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या, स्क्रीन टाइमच्या युगामध्ये आपण मोबाईल, टीव्ही यांसारख्या प्रकाशामध्ये तर राहत असतो, परंतु रेडिओ ऐकताना आपल्याला कल्पना विश्वात कल्पना शक्तीला वाव द्यावा लागतो. त्यामुळे आकाशवाणी ही आपल्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनात देखील मेंदूला शांतता आणि एकाग्रता वाढवत असते. विशेषतः ग्रामीण भागातील बांधवांसाठी, भगिनींसाठी निवेदकांचा आवाज ज्यावेळेस त्यांना ऐकायला भेटतो तेव्हा त्यांना अगदी आपल्या मित्रांसारखे जाणीव व्हायला लागते. त्यामुळेच ग्रामीण भागातील व्यक्तींना आकाशवाणीमध्ये म्हणजेच एक मित्र वाटायला लागलेला आहे. हा देखील त्यांना मानसिक आधारच होय. मानसिक आरोग्यासाठी आजकाल आपण माइंडफुलनेस म्हणजेच आजच्या काळामध्ये जगणे महत्वाचे असे म्हणतो. तसेच रेडिओ किंवा आकाशवाणी ऐकताना आपण त्या आवाजाशी, संगीताशी एकरूप होतो आणि आजचा क्षण आनंदी जगायला शिकतो. त्यामुळेच अनावश्यक विचारांपासून आपली सुटका देखील काही वेळासाठी होतेच. जुनी गाणी आपण ऐकताना किंवा रेडिओवर काही महत्वाची माहिती ऐकताना आपल्याला त्याबद्दल एकरूपता यायला लागते. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर आकाशवाणीमुळे आपल्याला डोपामिन नावाच्या संप्रेरकांना बॅलन्स करण्यासाठी मदत होते. बर का, आपण कितीही प्रगती केली तरी एक संवादाची जी आपली आवश्यकता आहे ती आकाशवाणी नेहमीच भरून काढत असते. आणि ते आत्ताच नसून अनेक दशकांपासून या 90 वर्षाच्या गौरवशाली इतिहासात

0: आम्हाला दिलेल्या सुविधेबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार मानतो. तसेच पुढील आकाशवाणीच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स मीडिया प्रचंड अपडेटेड असला तरीही आकाशवाणी हे प्रसारमाध्यम आजही तितकंच महत्त्वपूर्ण असं माध्यम म्हणून आपण त्याला ओळखतो. यासोबतच अनेक कठीण प्रसंगी गेल्या 90 वर्षांपासून आकाशवाणी आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सर्वांना ज्ञान माहिती दिली आणि आपलं मनोरंजनही केलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. ते आकाशवाणीनं तिच्या प्रसारण सेवेच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. आकाशवाणीचे असे अनेक श्रोते आहेत, ते अगदी बालपणापासून आकाशवाणी केंद्राचं प्रसारण ऐकत आलेले आहेत आणि आजही ऐकत आहेत. यासोबतच त्यांच्या बालपणी त्यांच्या तारुण्यात ऐकलेले कार्यक्रम वयाच्या उत्तरार्धातही त्यांच्या स्मरणात आहेत. तेव्हा आकाशवाणी केंद्राचं प्रसारण कैक वर्षांपासून ऐकणारे आकाशवाणीचे श्रोता ज्येष्ठ कवी बापू दासरी म्हणतात,
2: नमस्कार. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीला आणि आकाशवाणीच्या सर्व रसिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मी जन्मापासून आकाशवाणीचा रसिक आहे. आकाशवाणीने आमच्या पिढीचं जीवन घडवलं आणि समृद्ध केलं. सकाळी सकाळी रेडिओ चालू केल्याबरोबर वाजणारी ट्यून आणि वंदे मातरम पासून सुरू होणारी रेडिओची संग, अगदी रात्री बिनागा गीतमाला जयमाला असे कार्यक्रम संपेपर्यंत असायची. नंदकुमार कारखानीस प्रादेशिक बातम्या देत आहे या आवाजाची एवढी सवय झाली होती की त्या बातम्या ऐकल्याशिवाय चैन पडत नसे. मृदुला घोडके, वासंती वर्तक यांचे आवाज अजूनही आमच्या कानात ताजे आहेत. बिनाका गीतमालातील अमीन सयानीचा आवाज म्हणजे आमच्या जीवनात भिनला गेलेला आवाज. विविध भारती, फौजी भाई के लिए हे कार्यक्रम कधीच चुकवले नाहीत. आमची परीक्षा असली तरी कोणत्या गाण्याला कोणी संगीत दिलं, गाणं कोणी लिहिलं ही माहिती अशी समजत जायची सहजच. क्रिकेट कॉमेंट्री आणि सुशील दोषी यांचा आवाज आणि त्यांचं धावतं वर्णन हे आजच्या लाईव्ह बघण्यापेक्षा जास्त रोमांचकारी असायचं. प्रत्येक बॉलची गती ही धावत्या वर्णनाच्या गतीवरून आपोआप लक्षात यायची ही किमया त्यांनी सहज साधली होती. हवा महल या कार्यक्रमातून प्रसारित होणाऱ्या हिंदी श्रुतिका मन जिंकून घेत असत. युवावाणी या कार्यक्रमातून त्या काळी ऐकलेल्या कविता आजही आठवतात. एकंदर आकाशवाणी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दळणवळणाची कुठलीही साधनं नसताना आकाशवाणीने आम्हाला संपन्न केलं, सबल केलं, आमच्या ज्ञानामध्ये भर घातली. आमच्या मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातल्या रोजच्या सुख दुःखांची सोबत आकाशवाणीनं केली आणि आकाशवाणीच्या त्या प्रतिमा, ती सगळी घटनाक्रम हा आमच्या जीवनातील एक इतिहास जरी असला तरी पण तो एक विहंगम पट आहे असं मला वाटतं. आकाशवाणीला आमच्या लाख लाख शुभेच्छा.
1: श्रोते हो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक महिन्यात मन की बात या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवाद साधतात आणि देश विकासाविषयी आवश्यक ती माहिती देशभरातील नागरिकांपर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचवत असतात. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यात बदल घडवून आणू शकता. यातून आपण स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो, स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणून स्वविकास साध्य करू शकतो. त्यामुळे नक्कीच आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा आपण सर्वांनी जरूर आनंद घ्यावा. श्रोते हो, आकाशवाणी या श्राव्य प्रसार माध्यमाने आजपर्यंत 90 वर्षात तिच्या कार्यातून जी प्रसारण सेवा आपण सर्वांपर्यंत निस्वार्थपणे पोहोचवण्याचं महत्तम असं कार्य पार पाडलेलं आहे, अशा आकाशवाणीला शतशः नमन आणि आकाशवाणी प्रसारण सेवेच्या गौरवशाली 90 वर्ष सेवापूर्ती निमित्त आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना मनस्वी शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या गौरवशाली
3: ये आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर है. मुंतहा फारूखी से इलाकाई खबरें सुनिए. पेश है खास खबरों की सुर्खियां. रियासत में 12.35 रुपये फी किलो की नर्ख से प्याज की खरीदारी का आगाज, मरकजी वजीर ज़राअत का ऐलान. तिब्बी निसाब में दाखिले के लिए नीट UG 2026 का दोबारा इम्तहान 21 जून को. मारूफ माहिर नफ्सियात और मुसन्निफ डॉक्टर आनंद नाटकर्णी की थाना में आखिरी रसूमात. थाईलैंड ओपन बैडमिंटन चैंपियनशिप में सात्विक चिराग की जोड़ी सेमीफाइनल में और جنوب مغربی مانسون کی اس برس 26 مئی کو کیرلا میں آمد

बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आपण सगळेजण सध्या आकाशवाणीचं गौरवशाली वर्ष साजरा करत आहोत. 90 वर्षाचा हा कालखंड जितका मोठा आहे तितकाच आपल्या मनाला आनंदून टाकणार आहे. श्रोते हो, आकाशवाणीनं केवळ मनोरंजनच केलं असं नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला देशात आणि जगात काय चाललं आहे याची अचूक माहिती देण्याचं काम वारंवार आकाशवाणीनं केलं आहे. जनसामान्यांना जर सहज विचारलं की आकाशवाणीनं आपल्याला काय दिलं तर हजारो उत्तरं सहजच आपल्यासमोर येतील. जनसामान्यांसाठी आकाशवाणीच्या बातम्या हा माहितीचा सर्वात विश्वसनीय स्रोत राहिलेला आहे. आकाशवाणीनं वेळोवेळी प्रत्येक क्षेत्रात आपलं कार्य सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणूनच आकाशवाणीचा हा प्रवास गौरवशाली आहे. तुमच्या आमच्यासारख्या रसिक श्रोत्यांना याचा अभिमान आहे. श्रोत्यो, लख लख चंदेरी या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हिना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, आकाशवाणीनं कृषीवाणी आणि शेतीविषयक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांची माहिती आणि बाजारातील बाजारभाव यांची रोजच्या रोज माहिती दिली होती. यामुळे भारतातील हरितक्रांतीत मोठा बदल झाला. तसंच ग्रामीण भागातील आरोग्याची काळजी, स्वच्छता आणि सरकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम आकाशवाणी आजपर्यंत करत आलेली आहे. म्हणूनच आकाशवाणीचा हा प्रवास गौरवशाली आहे. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

0: अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं हम तुम्हारे है सनम या चित्रपटाचं शीर्षक गीत श्रोतेहो आपण ऐकलंत. आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: श्रोतेहो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत ऐकलं. हे गीत होतं हमराज या चित्रपटातलं. आणि याबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. लख लख चंदेरी हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा 1305 किलोहर्ट्सवर, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 9:30 झाली आहेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती। आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

0: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी। तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 9:35 झाली आहेत। उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत प्रतीक्षा काही क्षणांची।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात नमन नटवरा या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं नाट्यपद.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात वैशाली सामंत यांनी गायलेलं मराठी भावगीत.

वैशाली सामंत यांनी गायलेले भावगीत श्रोते हो आपण ऐकलत मिश्र संगीत या कार्यक्रमात. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांच्या स्वरातील लोकगीत.

0: विठ्ठल उमपणे सहकाराने गायलेलं लोकगीत आपण ऐकलंत आणि याबरोबरच श्रोतेहो मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो यावेळी सकाळचे 10:15 झाली आहेत.
1: श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
0: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या कार्यक्रमातलं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात एक जाहिरात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

0: कुमार यांच्या स्वरातील गीत.
1: गुड नाईट.
2: गुड नाईट.
1: हां गुड नाईट.
2: अच्छा गुड नाईट.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथे संपला. आज या कार्यक्रमांतर्गत आपण चरस या चित्रपटातील निवडक गाणी ऐकली. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 KHz आणि FM बँड 102 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. सध्या बहार गीतांच्या बहारदार कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी सुषमा दहिभाते मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासातील तुम्ही आम्ही प्रवासी आहोत. अवघ्या काही दिवसातच आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करणार आहे. त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रोतेहो, मनातील भावभावनांना व्यक्त करण्यासाठी तसं पाहिलं तर अनेक साधन

वचनं उपलब्ध आहेत, परंतु हळुवारपणे आपल्या भावना सहज व्यक्त होतात ते गीतांच्या माध्यमातून. म्हणूनच राजे महाराजांच्या काळापासून गीतसंगीताला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलं आहे. असं म्हणतात, जो न देखे रवी वो देखे कवी. अर्थात जिथं सूर्यसुद्धा जाऊ शकत नाही अशा खोलवर असलेल्या बाबींवर कवी अगदी सहजपणे कविता लिहितो आणि त्याचे शब्द मनामनापर्यंत पोहोचवतो. मराठी मनाला गारूड घालणारा एक लोकप्रिय गीत प्रकार म्हणजे भावगीत. कुठल्याही प्रकारची पारदर्शनीय पार्श्वभूमी नसताना एखादं गीत लोकप्रिय होतं आणि चिरकाल स्मरणात राहतं ते भावगीत. भावभावनांचा सुंदर मिलाप म्हणजे भावगीत. चला तर श्रोते हो, याच भावगीतांच्या नावेत आपण रममाण होऊयात आणि ऐकूयात मनाला स्पर्श करणारी काही निवडक मराठी भावगीतं.

श्रोतेहो, नायक नायिकेचा गोजिरा चेहरा गीतामध्ये नसतो. केवळ शब्दांच्या जादूने डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते खरं भावगीत होय. मराठी साहित्यात आणि संगीतात भावगीत हा अत्यंत लोकप्रिय आणि तितका समृद्ध असा प्रकार आहे. गीत केवळ शब्दांचं बंधन नसून ते मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचा आरसा आहे. श्रोतेहो, भावगीत प्रकारात शास्त्रीय संगीतासारखं रागाचे कडक प्रकार नियम नसतात. तसंच लोकसंगीतासारख्या केवळ ठेका नसतो. यात असतो शब्दांचा आणि सुरांचा अर्थपूर्ण संगम. शब्दांच्या पलीकडे भाव जेथे सुरांनी मांडले जातात तेच भावगीत होय.

मंडळी, भावगीतांमध्ये शब्दांना सर्वोच्च महत्त्व देण्यात आलेलं आहे. कवितेतील आशय श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं हाच भावगीतांचा मुख्य उद्देश असतो. यामध्ये प्रेम, विरह, भक्ती, निसर्ग किंवा सामाजिक जाणीव यापैकी कोणत्याही एका भावनेचा परिपोष असतो. म्हणूनच वर्षानुवर्ष उलटली तरी देखील भावगीतं श्रोत्यांच्या स्मृतिपटलावर अधिराज्य गाजवतात.

श्रोत्यो, एवढ्या तळपत्या उन्हात, कडक उन्हात देखील ही गाणी मनाला गारवा देऊन जातात, पण त्यासाठी सच्चा रसिक ऐकणारा हवा. हीच खरी भावगीतांची जादू आहे. मराठी भावगीताला खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त करून दिलं ते 1950 ते 1980 या कालखंडात. या काळात कवी, संगीतकार आणि गायक यांची एक अजोड फळी निर्माण झाली होती. यातूनच उत्कृष्ट भावगीत जन्माला आलं. अरुंधाते, आशा भोसले, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर यासारख्या दिग्गज गायकांनी भावगीत हा प्रकार नुसता उदयासच नाही आणला, तर जीवापाड जपला. आजही ही भावगीतं तुमच्या आमच्यासारख्या रसिकांना मंत्रमुग्ध करतात. मंडळी, रिमिक्स आणि फास्ट म्युझिकच्या काळातही मराठी भावगीतांची गोडी मात्र अजिबात कमी झालेली नाही. भावगीतं हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते मराठी संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. जेव्हा माणसाला शांततेची आणि मनाच्या संवादाची गरज भासते, तेव्हा ते आजही एखाद्या जुन्या भावगीताचाच आधार घेतो. मराठी मनाला साद घालणारं हे भावगीत कायमच रसिकांच्या हृदयात अढळ स्थान टिकवून आहे, हे मात्र 100% खरं.

तेव्हा श्रोते हो, असा होता आजचा भावगीतांनी सजलेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आता मात्र या कार्यक्रमाची वेळ श्रोते हो संपत आलेली आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सुषमा दहीभाते आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटूयात अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. शुभवाणी लाभवाणी ऐकत रहा परभणी आकाशवाणी. 11 वाजले आहेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने

0: विद्यापीठाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता दीक्षांत सभागृह विद्यार्थी कल्याण कार्यालय व ना मकरुबी परभणी येथे खरीप पीक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण होणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर RD आहेरे यांनी केलं आहे.
1: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोते हो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
2: सुरो का मेला.
0: आणि श्रोते हो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
4: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM Band 102 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नाट्यरंग हा कार्यक्रम. याअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मृगतृष्णा हे नाटक. लेखक आहेत लक्ष्मीकांत देशमुख, सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं आणि सादरकर्ते आहेत चंद्रकांत बर्वे. ऐकूयात नाट्यरंग.
5: नमस्कार श्रोते हो, नाट्यरंग या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या नाट्यरंग कार्यक्रमात ऐकूया मृगतृष्णा हे नाटक. लेखक आहेत लक्ष्मीकांत देशमुख, सहभागी कलावंत आहेत जयश्री गोडसे आणि अशोक देशपांडे, सादरकर्ते आहेत चंद्रकांत बर्वे.
6: मॅडम, ओ मॅडम, मॅडम,
7: येस,
6: एक्सक्यूज मी मॅडम, मी इतक्या जणातून तुम्हालाच एक्सप्रेस युअर सेल साठी निवडलं याबद्दल तुमचा काही गैरसमज तर?
7: नो नो, नथिंग लाइक दॅट.
6: नो नो नो नो मॅडम, आपण विलक्षण नाराज आहात माझ्यावर अवघडलेल्या मनस्थितीत.
7: एवढं सगळं जाणता तर
6: तरी देखील मी तुम्हालाच एक्सप्रेस युअर सेल साठी का निवडलं असंच ना सांगतो सांगतो. मॅडम, यू आर ए गुड लिसनर.
7: कशावरून? आपला तर परिचयही नाही.
6: आता झालाच आहे, पुढे तो वाढीलाच लागेल या ट्रेनिंग कोर्स मध्ये, हो ना मॅडम? आय एम डॅम शुअर अबाउट दॅट.
7: तुम्ही तर सर्व काही गृहित धरल्याप्रमाणेच बोलता आहात.
6: हा, उसकी भी एक वजह आहे. मला फलज्योतिष कळतं थोडस, चेहरा पाहून मी सांगू शकतो की या चेहऱ्याशी माझी दोस्ती होऊ शकेल की नाही.
7: अच्छा, मग माझा हा चेहरा पाहून काय वाटलं तुम्हाला?
6: सांगू, आय गॉट अ रियल फ्रेंड देअर. खरंच सांगतो मॅडम, बिलीव मी, म्हणूनच आपल्याशी बोलायचं ठरवलं मी.
7: मग विषयावर का बोलला नाही? एक्सप्रेस युअर
6: सेल्फ. मगापासून मी काय बोलतोय दुसरं? आय एम एक्सप्रेसिंग माय सेल्फ. मला दोस्तीची फार आवड आहे आणि सुंदर बुद्धिमान मुलींशी बोलणं मला मनापासून आवडतं.

0: यू फ्लर, तुम्ही माझी अकारण तारीफ करता आहात. मी कशी आहे हे मला चांगलं माहिती.
1: नो नो नो नो मॅडम, आपण कसे असतो हे आपल्यापेक्षा इतरांनाच चांगल्या रीतीने कळतं.
0: प्लीज स्पीक समथिंग ऑन बँक अँड बँकिंग.
1: मॅडम, इन प्रेझेंट सर्कमस्टन्सेस बँक हॅज टू प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल.
0: गुड मॉर्निंग सर.
1: गुड मॉर्निंग सर.
0: येस येस, यू आर परफेक्टली राईट. बँक अकाउंट.
1: पुरे पुरे पुरे, सर गेले
0: गेले.
1: तर मी काय सांगत होतो, हा आपण कसे असतो हे इतरांना आपल्यापेक्षा जास्त चांगलं कळतं, कारण इतर आपल्याकडे काही अंतरावरून तटस्थपणे पाहू शकतात.
0: आय सी, म्हणजे तुम्हाला मी कशी आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीने कळतं म्हणायचं.
1: मॅडम,
0: मग सांगा पाहू मी कशी आहे ते. पण नकोच, तुम्ही लबाड आहात. हा हा म्हणता शब्दजाल उभारून मंत्रमुग्ध करू शकता.
1: हो मॅडम. ओहो, मी तर या कॉफीनं तंग झालो बुवा. आम्ही महाराष्ट्रीयन माणसं पक्की चहावास. मॅडम, तुमचं हैदराबाद एवढं मोठं शहर खरं, पण चांगला चहा देखील मिळत नाही कुठं.
0: मी समजू शकते.
1: नाहीतर काय,
0: मी इथली खरी पण मला ही चहाची आवड आहे.
1: असं ना,
0: सवयीनं कॉफी पिते झालं, चहाची सर.
1: क्या बात कही आपने. देखिए, आपके और हमारे ख्यालात कितने मिलते जुलते हैं.
0: बस बस, काल पिक्चर पाहिलेला दिसतोय हा शशी कपूरचा डायलॉग ना.
1: मॅडम, तुम्ही तर आमचा पत्ता एकदम कट केला. तो डायलॉग शशीचा असो किंवा नसो, पण आज तरी मी म्हणालो म्हणजे तो माझा झाला.
0: ठीक आहे ठीक आहे. हे बघा
1: काय,
0: उद्या मी थर्मास मध्ये चहा आणीन.
1: ओ बहुत खूब मॅडम, बहुत खूब, मान लिया आपको.
0: तुम्ही किती बोलता हो, देवानं खापराचं तोंड दिलं नाही ही त्याची कृपा म्हणायला.
1: ओ मॅडम मॅडम, खापराचं तोंड असतं ना तरी देखील मी असाच बोलत राहिलो असतो, अगदी असाच अखंड. ते फुटेल याची देखील पर्वा केली नसती, कारण मी चुप राहू शकत नाही. बोलल्याखेरीज मला क्षणभर देखील चैन पडत नाही, मनात दडवून असं काही ठेवताच येत नाही मला.
0: एकेकाळी मी ही अशीच खूप उत्साही अनावर गेले ते दिवस पुन्हा कधीही न येण्यासाठी. पण काय हो, एकदम नव्या अनोळखी माणसाशी सुद्धा तुम्ही एवढे सफाईनं कसे बोलू शकता, आणि खास करून एखाद्या स्त्रीशी संकोच नाही वाटत.
1: कसा बोलतो त्याची झलक तुम्ही काल पाहिली आहेस ना. तुमच्याशी देखील बोललोच की.
0: म्हणूनच विचारतीये मी तुम्हाला.
1: माझ्या जीवनाची फिलॉसॉफी आहे, ही दुनिया फार मोठी आहे, एकदा भेटलेला माणूस पुन्हा भेटेल की नाही काय भरोसा. म्हणूनच जेव्हा तो समोर असतो त्याच्याशी चार शब्द का बोलू नयेत. स्मृती रूपानं त्याचा धागा आपल्याशी नंतरच्या आयुष्यात कायम राहतो.
0: हॅलो
2: हॅलो, तुम्ही एवढ्या दूर जाता बस ना रोज, आणि एवढ्या उशिरा.
0: घरचे येतात रोज मला स्कूटर घेऊन पिकअप करायला. आज काय झालं देव जाणे, वाट पाहून कंटाळले बाईने. बहुतेक स्कूटर बिघडलेली दिसतीये, म्हटलं बसनी जावं.
2: पण आरपी रोडची बस आत्ताच गेली, माझी देखील काही सेकंदाच्या फरकानं चुकली.
0: तुम्ही पण तिकडेच चाललात वाटतं.
2: हो ना, लिबर्टीला टोरा टोरा लागलाय ना, पाहायचा विचार आहे. हो, आमच्या तालुकाच्या गावी आणि ते देखील मराठवाड्यात, चांगले स्टँडर्ड इंग्रजी पिक्चर्स येतात कुठं.
0: आय सी, टोरा पाहायचा बेत आहे होय साहेबांचा. नशीबवान आहात, चांगलाय.
2: ऐकलं तर खूप आहे सिनेमा बद्दल, और फिल्म आहे दुसऱ्या महायुद्धावर आधारित. जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला, त्या घटनेचा हा जिवंत थरारक पट आहे. जपान आणि अमेरिकेचं को प्रोडक्शन आहे. तुम्ही नाही पाहत का, मी विचारू शकतो का.
0: अहो, आमच्या सारख्या बुद्धूना कुठे समजतात इंग्रजी संवाद.
2: बाबा, तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करतात, एवढ्या मोठ्या शहरी राहता, बँकेत सर्व्हिस करता, आणि
0: म्हणून काय झालं, बुद्धू तो बुद्धू.
2: बघा, म्हणूनच काल मी म्हणत होतो आपण कसे असतो हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो.
0: म्हणजे तुमच्या मतानुसार मी बुद्धिवान म्हणजे सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल वगैरे वगैरे आहे असंच ना.
2: बैलत विषयाला केवळ मीच नाही, तुम्ही देखील सफाईने कलाटणी देऊ शकता.
0: अहो, पण अजून बस कशी येत नाहीये ही.
2: अहो, अजून अर्धा एक घंटा तरी येणार नाही माहितीये का. मी टाइम टेबल पाहिलंय.
0: बाई ग, आता कसं करायचं.
2: इफ यू डोंट माइंड, मे आय सजेस्ट यू अन अल्टरनेटिव्ह. मी तुम्हाला घरापर्यंत ऑटो न सोडलं तर.
0: ओ नो, नको बाबा
2: का माझ्यावर विश्वास नाही तुमचा
0: तसं म्हणू नका तुम्ही झऱ्याप्रमाणे नितळ पारदर्शी आहात
2: पण काय घरच्यांना आवडणार नाही तुमचे आई वडील इतके

0: नातनी जुन्या मताचे आहेत.
1: माझे पापा खूप पुरोगामी आहेत, त्यांच्या घरी असते तर प्रश्नच नव्हता.
0: मग
1: पण हे घर माझ्या मिस्टरांचं आहे, त्यांना नाही आवडणार एका परक्या पुरुषाबरोबर घरी आलेलं.
0: काय तुम्ही मिस नसून मिसेस आहात, विवाहित आहात?
1: हो, मी विवाहित आहे आणि माझे नाव मिसेस के सविता आहे.
0: आय सी.
1: तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल. नाही
0: तसं नाही, पण
1: तसंच आहे.
0: पण
1: आणि नो, हे पण मी जाणून आहे की उद्यापासून तुम्ही माझ्याशी हे 2 दिवस कसे दिलखुलास मुद्दामहून बोलत होतात तसे बोलणारही नाही.
0: पण
1: कदाचित मला टाळायचा प्रयत्न करा, कारण मी मिस नसून मिसेस आहे, मिसेस के सविता.
0: हो नो सविता, नावानं संबोधल्याबद्दल माफ करा, पण तुम्ही मिसेस आहात म्हणून माझ्यासाठी काहीही फरक पडत नाही. दोस्तीला अशा कुठल्याच गोष्टीची गरज नसते, हवी असतात मनापासून बोलणारी 2 जिवंत मन. फरक माझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी पडला असता मॅडम.
1: मी समजले नाही.
0: आपल्या या समाजाला विवाहितेची मैत्री मंजूर नाही. मी जर एखाद्या विवाहित स्त्रीशी बोललो तर मला काही होणार नाही, पण त्या स्त्रीला मात्र त्रास होईल, तिच्याबद्दल नाना प्रवाद उठतील. म्हणूनच सविता,
1: आय सी, आय मस्ट अप्रिशिएट युअर आउटलुक.
0: खरं तर संसाराची, विवाह बंधनाची सीमारेषा सांभाळून मन मोकळी निसंकोच मैत्री ही खरोखरच मानसिक गुंतवणुकीचा त्रास न देता स्त्री पुरुषातील नैसर्गिक आकर्षणामुळे वाटणारा ओढीचा निर्मळ आनंद देते. मी ह्या आनंदाचा भुकेला आहे आणि तुमच्याकडून मला याखेरीज काहीही नको आहे.
1: फार खरं, नेमकं आणि महत्वाचं बोललं. रिअली आय लाईक इट. अच्छा, आता वेळही खूप झालाय.
0: हो ना,
1: कमॉन लेट्स टेक अ ऑटो. मला मेन हायवे वर सोडा, तिथून जाईन मी घरी. इथे तात्कळण्यात काहीच अर्थ नाहीये.
0: ओके, रिक्षा रिक्षा.
2: कोण मॅडम एवढ्या लवकर आला?
1: आज मिस्टरांना ओव्हर टाइम आहे म्हणून लवकर निघालो आम्ही.
2: बरं,
1: मला इथे सोडून ते पुढे गेले ऑफिस कडे.
2: अच्छा, सो गुड मॉर्निंग टू यू मॅडम.
1: व्हेरी गुड मॉर्निंग. पण आज तुम्हीही कसे लवकर आलात?
2: एक तर आज लंचला फाटा दिला, फार कंटाळा गो ते सारम भातम खाऊन. आणि दुसरं, काही पत्र लिहायचे आहेत ना मला.
1: बरी आठवण झाली. हा,
2: कसली?
1: तुमचं पत्र आलंय.
2: माझं?
1: मागाशी चपराशी ट्रेनिंग सेंटरचं टपाल घेऊन आला होता. हे घ्या.
2: ओह, इट्स सो नाईस ऑफ यू. गुड गुड.
1: अरे वा, पत्र पाहून खुश झालात ना. विशेष काही?
2: नाही, तसं काही नाही. माझ्या एका मुंबईच्या मैत्रिणीचं पत्र आहे ते.
1: मग विशेष नाही कसं
2: मॅडम?
1: नाही, लकी आहात. मैत्रीण आहे तुम्हाला, प्रेमही करत असाल.
2: हे काय मॅडम, हे बघा, नाही प्रेम बिम काय नाही, तसं काहीच नाही. आपलं
1: गडबडून काही जाऊ नका. मी आपलं सहज गमतीने विचारलं.
2: आय डोंट माइंड. पण प्रेम तर तुम्हीही केलं असेलच की?
1: मी फक्त विवाह केला. अजून अर्धा घंटा आहे नाही सेमिनारला.
2: हो ना,
1: घरी राहिले असते तर टिनू शांतपणे झोपला तरी असता.
2: टिनू?
1: माझा मुलगा. 3 वर्षाचा आहे.
2: असं?
1: त्याला ना आज बरं नाहीये, फार त्रास होतोय. हो, मी इथे येऊ नये म्हणून रडत होता, पण ट्रेनिंग बुडवता येत नाही. मन घट्ट करून यावं लागलं.
2: पण काय हो, आज तुम्हाला शक्य नव्हतं दांडी मारणं, ट्रेनिंग कोर्सला चालत नाही. पण तुमचे मिस्टर रजा घेऊ शकले असते.
1: तुम्ही विसरला, अहो ते पुरुष आहे तुमच्या जातीचे.
2: मॅडम, आम्हा पुरुष वर्गावर तुम्ही अन्याय करतात.
1: तुम्ही लग्नानंतर कसे वागाल सांगता येणार नाही, पण सार्वत्रिक अनुभव या भारत वर्षात तरी हाच आहे की नवरा हा मालक असतो. थोडं कटु वाटलं ना, तरी सत्य आहे.
2: तुम्ही म्हणता ते सत्य असेल ही
1: आहेच मुळे.
2: चला, आय अग्री. मी अजून ही दुनिया पाहिलीच आहे कुठं, आणि खुद्द मलाच माझा भरोसा नाही वाटत. मी नवरा झाल्यावर पत्नीशी कसा वागेन मॅडम? कितीही विचारू नये म्हटलं तरी एक विचारावंसं वाटतंय सविता. म्हणजे आता मी तुमच्यावर हक्क समजतो, विचारू?
1: पण मघासारखे जीवघेणे प्रश्न तर नाही ना विचारणार?
2: ओ नो, मला विचारायचं होतं तुम्ही आज घरून चहा करून आणणार होता थंडला.
1: मानलं हो तुम्हाला, बोलता ना चांगली कलाटणी देता.
2: अजून ना,
1: हा घ्या, आता दिवसभर पाहिजे तितका चहा प्या.
2: ओहो, थँक्यू थँक्यू मॅडम. हो पण मॅडम, असा पूर्ण थर्माच्या थर्मास माझ्याकडे देऊ नका, एकट्यानेच फरशा पाडेन मी आत्ताच्या आत्ता.
1: तुमच्यासाठी आणलाय.
2: मग आत्ताच अभी इसी वक्त एक एक कप चाय हो जाय.
1: हो बिलकुल हो जाय.
2: वाह बेहतरीन, ए वन झालाय चहा.
1: चला काहीतरी
2: काहीतरीच काय खरंच.
1: मला वेळच कुठे मिळतो घराकडे लक्ष द्यायला, ही नोकरी आहे ना. आणि तिनूला देखील दिवसभर आयाच्या जीवावर सोडून यायचं ना, खरंच जीवावर येतं. पण काय करणार?
2: काऊ म्हणजे नोकरी करणं आवडत नाही तुम्हाला?

0: आला?
1: एकाच वेळी माणसाला दोन गोष्टी करणं जमत नाही हो,
0: हाँ, तेही खरं.
1: घर आणि नोकरी फार फरफट होत. आणि खरं सांगू मी की नाही एक गृहिणी आहे,
0: हाँ?
1: मला घर प्रिय आहे.
0: ओ मॅडम, तुम्ही असं काय बोलताय? तुम्ही सुशिक्षित आहात, बुद्धिमान आहात, तुम्ही असं म्हणावं सामान्य स्त्री प्रमाणे.
1: उद्या तुमचं लग्न झालं आणि तुमची मिसेस बॉयफ्रेंड जोडू इच्छिते, हे तुम्ही सहन करा. मला खरं खुरं प्रामाणिक उत्तर द्या.
0: मॅडम, हो मी याचं आत्ताच उत्तर कसं देऊ? उद्या मी कसा वागेन याचा आज कसा हवाला देऊ?
1: तुम्ही तो देऊ शकत नाही, कारण निश्चितपणे तुम्ही तेवढे उदार मतवादी नाही.
0: मॅडम, म्हणजे मी स्पष्ट बोललात याचा राग नाही आला, अचूकपणे तुम्ही आम्हा पुरुषांच्या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवलं. मीही याचा अनेकदा विचार करतो आणि जाणवतं की आपण फार दुबळे आहोत. या भ्रष्ट अत्याचारी परंपरेचे अनिवार्य बळी आहोत. माझ्यातला तोच पुरुष प्रधान संस्कृतीचा वारसा आहे, तेच रक्त आहे जे स्त्रीला दुय्यम जीणे जगण्यास भाग पाडत.
1: तुम्हाला एवढी तरी जाणीव आहे मनोमन, हेही काही कमी नाही हा. नाहीतर आमचे मिस्टर, आम्ही दोघंही एकाच वेळी ऑफिस मधून घरी येतो. चहा मीच करावा ही अपेक्षा असते, नव्हे मला तो करावाच लागतो.
0: रिअली? नो, देन इट्स व्हेरी ऑफुल.
1: तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? हे केवळ माझंच नाही, साऱ्याच नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं आहे.
0: करेक्ट मॅडम, यू आर राईट.
1: मला एवढंच सांगावंस वाटतंय.
0: काय?
1: निदान तुम्ही तरी तसं वागू नका हा लग्नानंतर.
0: म्हणजे
1: जर तुमची पत्नी मिळवती नोकरी करणारी असेल ना, तर तिच्या भावना जाणायला.
2: बरं नाही का वाटत आहे तुम्हाला आज?
3: छे, बरं आहे की मला काय झाले?
2: सांगायचं नसेल तर राहू द्या हा, पण मी जाणते दिवसभर आज तुम्ही चुप होता. मीच काय, सर्वच जण म्हणत होते ह्या 10-12 दिवसातला एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी तुम्ही चुप होता. सतत काहीतरी बोलणं, जोक्स, ट्रेनिंगच्या प्रत्येक लेसन मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, आज यातलं काहीही नाही. आणि तरीही म्हणता आय एम ऑल राईट.
3: सॉरी मॅडम, खरं तर नेमकं काय होते तेच मला कळत नाहीये. कसं उदास उदास वाटते, रोजचा उत्साहच वाटत नाही.
2: पुरुषांनी एवढं हळवं असू नये, आम्हा बायकांचं ठीक आहे, पण तुमचा हा स्वभाव मला नवल वाटत आणि मनोमन कौतुक आहे.
3: मला देखील कधी कधी माझ्या मनाच्या या तरल सेन्सिटिव्हिटीचा राग येतो. मनावर कसा अगदी बारीक सारीक घटनांचाही पडसाद उमरतो. म्हणून अलका तर म्हणते.
2: म्हणजे ती बंबई वाली गर्लफ्रेंड
3: होतीच? ती माझ्या मनाला टीप कागदाची उपमा देत सभोवतली जे घडलं त्याला जसंच्या तसं टिपून घेणार.
2: उपमा अगदी अचूक आहे हा, तिला तुमच्या स्वभावाची चांगलीच पारख झालीये म्हणायची.
3: आपण या 14th बॅचचे 30 जण 30 गावाहून आलेले, भिन्न प्रांताचे, भिन्न भाषिक, तुम्ही इथल्या या हैदराबादच्या, पण या ट्रेनिंगच्या निमित्तानं एकत्र आलो. सहवासानं चार भिंतींच्या निर्जीव वस्तूंचं पण प्रेम वाटतंय. मग हे तर माझे जिवंत हाडा मासाचे कली, म्हणजे माझ्यापासून अलग होणार.
2: पण पुन्हा नाना निमित्ताने भेटतीलच की?
3: भेटतील की, पण असा पूर्णच्या पूर्ण ग्रुप नाही भेटणार सविता. आपल्या काळजी, आपलं विश्व मागे टाकून आलेला एका नव्या विश्वात राहणारा सविता, मन कसं भरून आल्यासारखं वाटतं.
2: खरं, पण मी मात्र माझ्या मनाला कुठल्याही गुंतवणुकीपासून फार जपते. मलाही तुमच्यासारखा हायपर सेन्सिटिव्हनेसचा शाप आहे, तो मी सहन नाही करू शकत, तेवढी माझी ताकदच नाही. अरे चा, हे काय काय लिहिलंय तुम्ही? कविता करता? आणि तुम्ही मला आपणहून नाही सांगितलं तरी समजलंच हा, नवीन कविता केलीयस.
3: होय सविता, अशा प्रत्येक तरल चांगल्या भारल्या क्षणी माझ्या मनाचा एक कप्पा त्याकडे तटस्थ कलावंताच्या दृष्टीने निरीक्षित असतो आणि तो या अनुभवाला शब्दरूप द्यायचा प्रयत्न करतो.
2: आम्हीही ऐकू काय लिहिलंय ते, अर्थात आपण आम्हाला ऐकण्यास योग्य समजत असाल तर.
3: कविता बरीच मोठी रचली आहे, ती उद्या सेंड ऑफच्या वेळी वाचणार आहे, त्यामुळे आता फक्त शेवटचा चरण सांगतो. फिर दूर ही सही, फिर दूर ही सही, न मिलेंगे भी तो ही सही, पास रहेंगे एक दूसरे के दिल से.
2: वाह, अगदी उत्स्फूर्त असा भावनेचा प्रभावी ओघ आहे. खरंच काव्य हे असंच भावनातिशय असतं. आय अप्रिशिएट यू.
3: थँक्स.
2: तुमच्यासारखा कलावंत मनाचा माणूस बँकेच्या आकडेमोडीच्या भयान वृक्ष जंगलात वाट चुकल्यासारखं तर नाही वाटत?
3: वाटत ना, खूप वाटतंय, पण काय करणार, नाईलाज आहे. पोटासाठी नोकरी हवी, बँकेची नोकरी कशीही असली तरी आर्थिक दृष्टीने चांगली, सेक्युअर आहे. एनिवे, लेट इट बी, आज तो विषय नको आपल्याला.
2: आधीच अस्वस्थ मनाला ज्यादा वेदना नकोत.
3: नाही सविता, वेदना नाही होत, कारण हे सगळं अपरिहार्य आहे, त्याची जाणीव स्पष्ट आहे. सविता, हे असं फक्त मलाच जाणवतं की इतरांनाही
2: मूलभूत मानवी भावना सर्वत्र सारख्याच असतात, ह्यात डिग्रीचा फरक असेल एवढंच.
3: मग तूच सांग, अगदी थोड्या कालखंडासाठी एखादा माणूस आपल्या जीवनात का येतो आणि आपल्या अस्तित्वाचा ठसा मनपटलावर का उमटून जातो? पुन्हा कधीही गाठ पडणार नाही हे माहीत असून सुद्धा
2: अजून जगच पाहिलं नाहीस तू. एवढ्या लहान सहान बाबीवरून इतकं कशाला व्याकुळ व्हायचंय? जसा मनाने प्रगल्भ होशील

0: तस तसे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला.
1: ओ नो, मला तसं निवर बोथट झालेलं आवडणार नाही.
0: मग मोठं कठीणच दिसतंय बाई तुझं प्रकरण.
1: सविता, इतरांचं जाऊ द्या, तुझीही या प्रसंगी काही चलबिचल होत नाही.
0: मी विवाहित हे मला क्षणभरही विसरून चालता येणार नाही. याबाबत फार असहाय्य, जस्ट हेल्पलेस मी. त्यामुळे माझ्या मनाला सतत दडपत असे, निर्धारानं कठोरपण.
1: सविता,
0: तरीही हे चपळ बंडखोर मन उसळी मारून वर येते. ह्या वेळी देखील ह्या ट्रेनिंग मध्ये तू आलासच का? आणि आलास ते आलास, इतरांप्रमाणे न राहता माझ्याशी परिचय करून घेतलास, सतत एवढं बोलत राहिलास, नाना प्रकारे रेजवत राहिलास, मला माझ्या संसारात फार फार उदास वाटणार आहे.
1: सविता, मॅडम तुम्ही अद्याप गेला नाही. टेंडाफोन तर अर्धा तास होऊन गेला.
2: हो, पण तुमच्यासाठीच थांबले मी.
1: माझ्यासाठी?
2: आश्चर्य वाटलं.
1: हो, आज मी तुला भेटणार नव्हतो, तुझे मला शांतपणे निरोप घेता आला नसता.
2: वेडे आहात तुम्ही, मला भेटला नसता तसेच निघून गेला असता तर मी फार दुखावले गेले. मी तुम्हाला कदाचित कधीच माफही नसतो. जरा बोल्ड हो, जीवनाला तोंड देईल अशी. इतकं हळवं दुबळं असून चालत नाही रे.
1: मला देखील पटतं ते, पण जमत नाही ना.
2: जाऊ दे, आज असंच बोलून मला ही दुपार बर्बाद करायची नाही. एक सांग, आता तुला वेळ आहे ना का कुणाला भेटाय भेटायचंय?
1: छे छे, सगळ्यांना भेटून झालंय.
2: तर मग आपण ही दुपार एकत्र घालवूया. अगदी फ्रीली गप्पा मारूया. माझा आज फार मूड आहे, आज मला फार फार बोलावंसं वाटतंय.
1: हा तर माझा फार मोठा सन्मान आहे.
2: असं काही औपचारिक बोलू नकोस. आजची दुपार तरी मी विवाहित आहे, माझ्यावर गृहिणी म्हणून काही बंधन आहेत हे विसरायचंय मला. पुन्हा एकदा कॉलेजच्या मोरपंखी दिवसाचं स्मरण करीत मनसोक्त स्वैर बोलायचे, मन भरभरून अगदी खूप खूप.
1: खरंच सविता, 15 दिवसात मी खूप बोललो, आता तुझ्याकडून ऐकायचंय. तुला जे काही सांगावंसं वाटत असेल ते सार.
2: मी 3 वर्षापासून बँकेत सर्व्हिस करते, पण कुणाही पुरुषाशी आपणहून मैत्री करावी असं कधी वाटलंच? कारण एकतर मी विवाहित आणि घरची बंधनं, आणि खरं सांगू
1: काय,
2: माझ्या ब्रँच मधले सारेच पुरुष कसे खुजे बुरसटलेले वाटतात. त्यांना स्त्रीकडे सरळ निर्मळपणे पाहताच येत नाही.
1: आपल्या संस्कारांचा मला त्यामुळेच कधी कधी फार राग येतो. स्त्री आणि पुरुषाची परस्पराबद्दलची स्वाभाविक नैसर्गिक ओढ या बंधनांनी आणि धर्म चौकटीनी जखडून फारच भयंकर आणि अननॅचरल असं काही करून ठेवलंय.
2: पण तुझा स्वभाव निर्झराप्रमाणे खळाळता आणि स्वच्छ पारदर्शी. पहिल्या संभाषणात मला तुझा मोकळेपणा जाणवला आणि प्रयत्न करूनही तुझ्यापासून मी स्वतःला बचावू शकले नाही.
1: सविता,
2: तू प्रत्येक चान्स घेत बोलत होतास, मला रिझवत होतास. स्त्रियांना समजून घ्यायची तुझी वृत्ती आणि समज वाखाणण्याजोगी आहे, पण मी फार दुबळी आहे. अनेकदा पटत नसलं तरी मिस्टरांचं पटवून घ्यावंच लागतं, त्यामुळे कधी मी कुणात फारशी मिक्सही होत नाही. पण तुझा बोलका आणि विलक्षण निर्मळ स्वभाव, माझ्या मनाभोवती जे तटस्थतेचे बुरुज होते ना, ते गारद करून मीही तुझ्याशी बोलू लागले आणि आजही बोलणार.
1: तुम्ही यावेळी इथे स्टेशन वर?
2: नो, तुम्हाला सी ऑफ करायला आले मी.
1: इट्स सो नाइस ऑफ यू. खरंच मॅडम, माझा अजूनही विश्वास बसत नाही.
2: तू मला पुरत पराभूत केलंय. मी लाखदा स्वतःला बजावलं असते, तुला कुठेही मनाची गुंतवणूक करणं परवडणार नाही. पण तुझ्या पुढे मी हारले.
1: काय बोलते सविता तू?
2: हा हा हा, काही गैरअर्थ मुळीच काढू नकोस. कसल्याही अपेक्षा भावना आणि कॉम्प्लेक्स विरहित मैत्री या पलीकडे काहीही नाही हे विसरू नको.
1: नाही विसरणार सविता,
2: पुन्हा आपली भेटही होणार नाही. आणि हे बघ, मला कृपया पत्रही पाठवू नकोस, फक्त लग्न पत्रिका पाठव.
1: तू लग्नाला येणार माझ्या?
2: नाही, तरी वेडिंग कार्ड आलंच पाहिजे. मी तुला शुभेच्छापर तार पाठवेन, आणि जमलं तर एक कविताही उपहारादाखल.
1: म्हणजे तू कविता करतेस?
2: कधी काळी करत होते, तुझ्या विवाहानिमित्त यापुढे जरूर करेन. हा अपवाद. हा
1: म्हणजे?
2: लग्नानंतर माझ्या कवितेची वही मी बंबात टाकून देईल. पण तुला शुभेच्छा द्यायची झाली तर ती काव्यातच द्यायला हवी, नाही का? जा ना, आज जाऊन बस, गाडी सुटायची वेळ झाली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असा निष्कारण जीव गुंतवत जाऊ नका. जी तुमच्या जीवनात कायमची येणार आहे ना, तिच्यासाठी तो शिल्लक ठेवा. जा, मला तुम्हाला हसरा निरोप देऊ द्या. गुड बाय, विश यू ऑल द बेस्ट
1: मॅडम.
3: श्रोते हो, आताच आपण मृगतृष्णा हे नाटक ऐकलं. लेखक होते लक्ष्मीकांत देशमुख, सहभागी कलावंत होते जयश्री गोडसे आणि अशोक देशपांडे, सादरकर्ते होते चंद्रकांत बर्वे. श्रोते हो, यानंतर ऐकू एक छानसं गीत.

0: श्रोते हो, या सोबतच नाट्यरंग या कार्यक्रमात इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नाट्यरंग हा कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत मृगतृष्णा हे नाटक ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:32 झाली आहेत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती सांस्कृतिक कार्यक्रम दररोजच्या बातम्या चालू घडामोडी संगीत नाटकं मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 11:35 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुरोंग का मेला हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. ऐकूयात कार्यक्रम सुरोंग का मेला.
2: सुरोंग का मेला.
3: श्रोते हो नमस्कार. सुरोंग का मेला या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सुरोंग का मेला या कार्यक्रमात आपण हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत. श्रोते हो, चित्रपट गीत म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. सुखात गाणारे, दुःखात सावरणारे आणि आठवणींना उजाळा देणारे सुरेल गीत आहेत. चला तर मग श्रोते हो, आजच्या सुरोंग का मेला या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा एक अविस्मरणीय प्रवास करणार आहोत. श्रोते हो, आकाशवाणीने भारताचा आवाज आणि संस्कृती जगासमोर मांडण्याची 90 गौरवशाली वर्ष पूर्ण केली आहेत. 8 जून 1936 रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवेचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ अर्थात AIR असं करण्यात आलं होतं. हा दिवस रेडिओच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण मानला जातो. हे 90 वर्षांचे यश आकाशवाणीच्या माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाच्या अविस्मरणीय प्रवासाचे प्रतीक आहे. 90 वर्षाच्या या अविस्मरणीय प्रवासासाठी आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आता सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला, म्हणजेच सुरोंग का मेला.
4: गीताराम बोरशे, करजगाव, तालुका बोकरदन, जिल्हा जालना. कसे आहेत मॅडम ताई? आपण
3: मजेत. आपण कसे आहात?
4: मजेत आहे, आनंदात आहे, सावलीत. आता हिरवी मिरची लावलेली ताई. आता ना 11 लावण्यात आली ना, आता उन्हाचं बसलोय ना. माझा कॉल परभणी आकाशवाणीला लागला ताई.
3: अरे वा, किती सुयोग छान घडून आला बघा.
4: हो ताई, हो ताई. शिमला आहे, पटना आणि चपाटा मिरची, तीन प्रकारच्या हिरवी मिरच्या लावलेल्या आहेत ताई. आम्ही आमच्याकडे आता 45 जालना जिल्ह्यात आकडा 45 फार वर गेलेला आहे. आता फार उखाडा पडलेला आहे ताई, फार गरमी उरलेली ताई.
3: बरोबर आहे, सगळीकडेच सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे.
4: होत आहे, होत आहे, होत आहे, होत आहे. पाणी आहे, पेण्याजोगत आहे आणि ढोरवासाचा सुद्धा बी पाणी आमच्याकडे आता. कारण मागच्या वर्षी आपल्याकडे सर्वत्र भारतामध्ये पाणकाळा पाऊस चांगला झालेला होता, त्याच्यामुळे पाणी आता बरं येत आहे.
3: बरं बरं, छान. उन्हापासून संरक्षण करा, पाण्याचा साठा वाढवा, पाण्याचा अपव्यय टाळा.
4: पाणी जिरवा, पाणी आडवा आणि थिंबक ना पाणी देतो, थिंबक द्वारे पाणी शेतीला देतो ताई. आता
3: बरं बरं, आपल्या शेताचं संरक्षण करा, पाण्यावरच आपली शेती आहे.
4: होत आहे, होत आहे, होत आहे.
3: आणि सुरोंग का मेला या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
4: आजच्या कार्यक्रमात मराठी गीत आहे लांगे बांधे हा उखाडा वेना, हा गाणं ऐका मॅडम ताई.
3: बरं बरं, खूप छान गीत तुम्ही सुचवलं आहे, फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं सुरोंग का मेला या कार्यक्रमातील हे पहिलं.
4: धन्यवाद.

0: नमस्कार, सुरंगा मेला कार्यक्रम चालू आहे. आपलं नाव सांगा.
1: मी भदर्गे शंकर आवडादी रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीहून बोलतोय.
0: बर बर, काय करता आपण?
1: शाळेवर शिक्षक आहे बघा सेलूला एका इंग्लिश स्कूलवर.
0: बर बर, सध्याचा उन्हाळा काय म्हणतोय?
1: उन्हाळा फारच कडक आहे मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये, बघा ना
0: खरंच आहे, खरंच आहे,
1: 43 डिग्री सेल्सिअस तापमान.
0: होळपळून जातोय
1: होय
0: आपण
1: मॅडम,
0: सर्वजण.
1: मला तर वाटतं तुमच्या परभणीमध्ये आमच्या सेलू पेक्षा जास्त तापमान
0: हो,
1: असेल.
0: आमच्याकडे 45-46 च्या वरच आहे. आणि
1: ओके
0: चला
1: मॅडम,
0: तर मग आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: तुम्हाला एक गीत ऐकायचे, कोणी नाही भीमासारखा, हे गीत ऐकायचंय मॅडम.
0: फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आणि ऐका, तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो ताई, नमस्कार. हो
1: नमस्कार. सुरंगा मेला या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. आपलं नाव सांगा.
0: ताई, मी त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर तालुका पूर्णा. ताई, कसं झालं बघा, अतिशय ऊन वाढलं ना.
1: हो.
0: आणि माणसाला विसरले ताई.
1: कसं
0: तुमची जर ताई आज्ञा असेल तर शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं झाडाचं महत्व सांगतो ताई.
1: हो.
0: की काय दुजा भाव चोरा आणि साव सार एक गर्द पर्णाच्या झाड जर 50 वर्षाचे झाले तर एवढेच काय ताई, असा वृक्ष तासाला 712 किलोग्राम प्राणवायू बाहेर सोडतो. आणि त्याचा परिणाम ताई असा झाला, झोपले अजून माळ तापईत काया पाहतात वाया, अजून हे अपार दुःख वाट पाहत आहे. हॅलो ताई.
1: हा बोला.
0: तर ताईसाठी मित्रांना एक अशी विनंती करतो आणि भगवंतालाही अशी एक मागणी करतो, जगाच्या जनीच्या कृपेच्या सागरा आम्हावर कृपा कर. तर ताई, संत तुकाराम सुद्धा म्हणलेले आहेत ना ताई.

0: वृक्षवली आमा सोयीरे वंचरे पक्षी सुसोरे आळवीती.
1: बरोबर.
0: आमचा ताई मोरांची संख्या कमी होऊन घोणस नावांच्या सापांची संख्या जास्त वाढली.
1: बरोबर.
0: कारण काय आहे की मोर हा पक्षी म्हणजे सापाला खात नाही, पण तो त्यांचे अंडे खाऊन टाकतो म्हणून तेवढ्याही घोणसाला चार दोन मोर मिळून त्याला मारून टाकतात. हा तर म्हणून की काय बघा ताई की आता मोर सुद्धा म्हणजे आता फोटो मध्येच पाहायला मिळाली. आता मी इतक्या झाडांमध्ये बसलो मला मोर कुठेही दिसत नाही. तर मग काय करा ताई, या अनुषंगानं हम साथ साथ मधलं ते गाणं आहे ना, नाचे मोर, तेच गीत द्या ताई.
1: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: सुरंगका मेला कार्यक्रम चालू आहे. मी वैशाली जोशी आपल्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते.
1: धन्यवाद मॅडम.
0: आपलं नाव सांगाल?
1: मुक्काम पोस्टर काकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी. माझं नाव त्र्यंबक मुंजाजी नाईक.
0: काय करता आपण?
1: सध्या काय करत नाही, मी एक संदेश आहे माझा.
0: बर बर.
1: नका करू भातपात, नका करू हाचा गर्भपात, तिने दाखवली शिक्षणाची नवी पहाट, शासनाने केला आता कायदा ताट, स्त्री भून हत्या गर्भपात करणाऱ्याची लागेल आता वाट. मुलगी तर हिरे मोती जवाहर रत्नाची खान, तिने दिले बुद्ध कबीर आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्री रामचंद्र. मग का करता तुम्ही मुलीचा गर्भपात? मग कशी मिळेल तुम्हाला वंशाचे? मुलापेक्षा मुलगी वंशाचा दिवा लावते दोन्ही घरी. मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी त्याच दोन खानदानाचे प्रकाश दो प्रकाश देते दोन्ही दारी. विश्व माता भीमाई माता रमाई क्रांती ज्योती सावित्री फुले अहिल्यादेवी होळकर मदर टेरेसा सुनीता विल्यम कल्पना चावला यांची ठेवा तुम्ही आठवण. याने केलं जगात भारताचं मोठं नाव. मुलगी आली जन्मा घरा प्रेमाचा वाहतो दोन्ही घडी बिंबळ धरा. नका करू स्त्री भून हत्येचा महापाप, मुलाचा हट्ट कशाला हवा, तो तर मागतो लगेच संपत्तीचा ताबा. मुलगी मागते का कधी आपला वाटा, थोडा आता तुमचा वाटा मीच लागा सत्याच्या नादा. त्र्यंबक नाईकचा एका वादा, थोडा आता स्त्री भून

0: हत्येचा धंदा होय तुमचा वांधा, पडेल तुमच्या गळ्यात फाशीचा फंदा, मुलापेक्षा मुलगी भारी सुखी जीवनाचा सूत्र.
1: खूप छान संदेश तुम्ही पाठवलेला आहे आपल्या सुरंगामेला या कार्यक्रमाअंतर्गत. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची.
1: बरोबर, आपल्या मित्रांचे नाव सांगा.
0: गोरोबा वेंकटी जोरोळे आणि संग्राम जोरोळे.
1: ऐका तुम्ही मित्रांसह हे छानसं गीत लेक लाडकी या घरची. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.

0: नमस्कार ताई,
1: सुरोंका मेला कार्यक्रम चालू आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
0: धन्यवाद धन्यवाद ताई.
1: आपलं नाव सांगाल?
0: विजय कुमार शहाणे, दुधगाव.
1: बरं बरं, काय करता आपण?
0: आपला धंदा ताई, आपला कारागिरी, ते बाजूबंद हे वगैरे करतो ताई मी. चांदीचे
1: चांदीचे. बरं बरं.
0: आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम एकापेक्षा एक ऐकायला ताई.
1: आवडतात का आमचे कार्यक्रम?
0: आवडतात. म्हणजे का 12 घंटे रेडू चालू आहे आपला ताई खिडकीला.
1: अरे वा, धन्यवाद धन्यवाद.
0: सोपते माझा रेडिओ शिवाय करमत नाही. हा, हे रेडिओ म्हणजे कारण ऐकायचा आणि कुठे नेत आहे ते पुन्हा. आणि झाडाचा पाणी भरपूर घालत आहे. उन्हाळा हा आहे, ज्यांना झाडं लावले त्यांना पाण्याचे प्रत्येक ठिकाणी एक गाडगा लावायला पाहिजे 3 लिटरचं. कारण की 8 दिवस पाणी टाकायचं काम नाही झाडाला. कारण की ऊन आता 44 अंश चालत आहे. उन्हाळा प्रत्येकाने टोपी वापरायला पाहिजे. पाण्याची बाटल कुठेही जाताना धुवायला पाहिजे.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: पाणी म्हणजे नेहमी संग पाहिजे लेकरा बाळाला. आणि परभणी केंद्राचे कार्यक्रम एकापेक्षा एक गर्दीदार आहेत. आपली आवड हस्तगीत सकाळचे बातम्या हे सर्व ऐकण्याचं आहे आपल्याला. ताई
1: हा बोला.
0: गाणं टाकायचं भिंगरी मधलं लग्नात गोंधळ घालते. हे सर्व श्रोते मंडळी, आशेगाव, दुधगाव, मोठा मारुती पशी, आनंदराव नगर साळी, सर्व मित्र मंडळी बसलेली अशी बघा आपली.
1: बरं बरं.
0: दुधगाव तर आमच्या दिगंबरराव पारवे रेडू लावूनच बसलेले. म्हणजे शहाणे फोन आला की तुमचा आम्ही रेडू ऐकतो.
1: छान छान.
0: आशेगाव, दुधगाव, नातू म्हणले दोन मामा, बाबा फोन लावा की रेडूवर आपल्याला गाणं ऐकायचं. मी आलो आता लावतो बा. आपलं दोन नातू येत आहे, लय रेडू देऊन ऐकतात आमचे.
1: बरं बरं.
0: हा, तोरा शहाणे चायना त्याने.
1: बरं बरं. ऐका, तुमच्या नातवंडासहित आणि तुमच्या मित्रांसहित हे गीत फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: मी सविता काळे बोलते,
1: बर बर
0: परभणी आकाशवाणीला.
1: हो, सुरंग मेला या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या सुरंग मेला या कार्यक्रमात तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: मला दंगल चित्रपटातील कुठलेही चालेल.
2: चाल चाल और तेज भाग बबीता.

0: आणि श्रोते हो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या सुरोंका मेला या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
1: सुरोंका मेला.
2: श्रोते हो आताच आपण सुरोंका मेला हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमात सहभाग होता वैशाली जोशी यांचा. सुरोंका मेला हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229 नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून काही क्षणातच प्रतीक्षा करा.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती, किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी आर्ट झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात
1: केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली, की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे, मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शिक म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं. आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्पनिर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात, मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा.
1: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का, जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं.
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.

0: वा, ओळख छान.
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेश मध्ये, डोळे कान नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: वा, खूपच छान ताई. आणि तुम्ही हे जे आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणावं किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे. कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
0: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
1: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
0: हो,
1: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
0: हो हो,
1: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे. त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
0: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
1: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
0: हो, तिची ती दिनचर्या
1: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुलसी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे,
0: पूर्वजांपासून.
1: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
0: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
1: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदड आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
0: हो,
1: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाही तर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते. म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदड हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
0: बरं, आणि मग मोहनजोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय. पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला आम्ही गेलो होतो. तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळाला आहे, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
0: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
1: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे

0: आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईने इतकं सांगितलं की बघ, तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी, तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला, तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता, म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला, आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते, तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीच्या सुरजकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शन भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय, खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीने भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे, त्याच सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिकतेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, आणि त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककले

0: कलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
1: नमस्कार.
0: धन्यवाद ताई, थांबूया.
1: धन्यवाद.
0: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी. वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अग इतकी वैतागले ना मी, नुसता कंटाळा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होत आहे ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई. आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता. 2 दिवस सुट्ट्या आहेत ना शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई. काय हे ऊन ग बाहेर
1: मग.
0: आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा.
1: 2 दिवस
0: अग, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात? अहोंशी भांडल्यात की सासूबाईंशी नगझ?
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतंय ग.

0: बापरे, तुला अस्पष्ट घटना पाहून उदास होता येतो.
1: जास्त होते ताई जरा.
0: वा, मोठी झाली गो माझी छोटी. हा जोका पाट,
1: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे, अगो ए तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
0: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
1: हा हा अग हो हो तीच.
0: तिचं काय ओके आहे ना सगळं?
1: अग तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची दोन मुलं, हिची दोन मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
0: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळत?
1: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं, पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई?
0: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हटलं की भांडायला भांडं लागायचं.
1: हो ग ते तर आहेच,
0: पण तो आवाज चार भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
1: खरंय खरंय.
0: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज चार भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला धडे पडतात.
1: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती,
0: पण आज त्या आदर्शाला स्तडे पडतायत ग.
1: हो ना.
0: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
1: कोणता?
0: जागतिक कुटुंब दिवस.
1: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय

0: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
1: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
0: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
1: नाही नाही,
0: हाताची पाच बोट सारखी नसतात.
1: नाही,
0: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्तसंबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
1: अगदी,
0: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
1: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
0: अनमग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते किंवा तिला इतके चटके बसतात. हाय करायची वेळ येते ग.
1: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
0: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची?
1: हो ना ग, तेच तर.
0: एक पाऊल माग का जायचं?
1: अगदी खरंय खरंय.
0: माझी एकट्याची चूक आहे का? वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही.
1: हो ग
0: छोटी, माझ्या वाचनातनं एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
1: कोणती ग? सांग सांग.
0: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
1: बर.
0: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
1: कुणाशी ग?
0: हिमनगाशी केली.
1: हो का?
0: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं. अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
1: हो.
0: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोडगुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
1: अगदी खरंय ग ताई. तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
0: भांड,
1: मग भांडण दुसरं काय ग ताई?
0: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
1: हो.
0: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
1: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
0: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतेस ना.
1: तेच तर ना ताई.
0: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहीतच आहे.
1: मग एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त.
0: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
1: हो ना.
0: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
1: हो हो.
0: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई.
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
0: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात, कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
1: हो ना.
0: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते. आपलंच उदाहरण घे ना. आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
1: हो ना. आणि
0: सगळं खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र

0: मग मतभेद होऊ शकतात.
1: हो ना,
0: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर, मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे बघ, प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुखसोयी सारख्याच.
1: हो,
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर, आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा, मग आणि भांडण, असच ना?
0: हो अगदी असच.
1: अगो, एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच, असं नाही ग?
0: हो ग, आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग, हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसतात.
1: हो मग,
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बर,
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
1: वा किती छान ना.
0: प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा,
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
0: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत, त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार केला.
0: सत्कार केला
1: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र, इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खरं तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग,
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात, मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
0: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो हो,
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतच ग.
1: मग असत ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन, यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असत ना.
0: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
1: मग
0: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंद.
1: अगदी खरंय ताई तुझं, ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
0: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉब साठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
1: हवी, अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
0: कारण ती पण कमावती आहे ना.
1: मग
0: हे लक्षात घ्यायला हवं.
1: हो,
0: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
1: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
0: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
1: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
0: पण ना, विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
1: आहेतच ग.
0: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
1: हो हो,
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
1: नाही
0: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
1: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय, कालाय तस्मय नमहा.
0: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते ताई.

0: आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
0: खरंय ना ग ताई.
1: उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत. वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती,
0: हो ना,
1: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय.
1: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकून शहरात नोकरीसाठी पाठवलं. हो. मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
0: हो.
1: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
0: काय मग हा जनरेशन गॅप.
1: अगदी खरं. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
0: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असत आपण मोठे झालो ग.
1: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
0: हो ना.
1: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
0: अजिबात नाही ग.
1: कोणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
0: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
1: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
0: हो हो.
1: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते. परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
0: हो.
1: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
0: हो मग. आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत. घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं. प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
1: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
0: हो.
1: सांग बरं, तुला सांगता येते का?
0: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब.
1: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
0: हो.
1: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
0: हो ना. तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतच ग.
1: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
0: हो. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
1: खरंय बघ. त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी

0: तर प्रेमळ, क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
1: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
0: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
1: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त, भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे.
0: मग
1: हेच तर सुजाण पालकत्व आहे हो ना.
0: हो ना ताई, कुटुंबात आई वडील, मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
1: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
0: जे पेराल तेच उगवेल.
1: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
0: अगदी खरंय ना ताई, मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
1: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
0: अजिबात नको,
1: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
0: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
1: वसुधा म्हणजे पृथ्वी.
0: हो,
1: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
0: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
1: खरंय बघ, हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
0: हो,
1: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला हवं.
0: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
1: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
0: हो ग ताई, अगदी
1: पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत.
0: हो ना ताई, आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
1: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवन मूल्य.
0: हो ना
1: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध.
0: हो ना, खरंय ताई.
1: निष्पापांचे जीव जातील.
0: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
0: हो ना,
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
0: हो हो,
1: पण आता बाकी जरा पोटात कावळे उरटत, चल आपण मस्त लस्सी पिऊया आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस, चलो.

या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537° तसंच 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था, जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला,
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वन

0: सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून. त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं.
1: दुख के साथ मिल जाना वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है. जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं.
0: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावे याचा काही नेम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल, आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
2: नमस्कार, मी समाधान शिकेतोड धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
0: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून

0: सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधीच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
1: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
0: थोडक्यात, आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोलीभाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या, ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

श्रोत्याहो, सूर आणि शब्द असे जेव्हा एकत्र सोबतीने येतात तेव्हा त्यामधून सुरेल असं गाणं निर्माण होतं आणि मग ते गाणं रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोचतं. हृदयाच्या तारा झंकारून जातं. अशा सुरांमधून जणू अमृतधाराच बरसतायत की काय असा भास होतो आणि त्या धारा मनाला चिंब करून जातात.

श्रोत्याहो, असाच एक अमृतमयी मधाळ आवाज असणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा आज जन्मदिवस. जन्मशताब्दी वर्षाची ही पूर्तता. 16 मे. माणिक वर्मा यांच्या निखळ आणि निर्व्यास गाण्याची मोहिनी आजही आपल्या तनामनावर रेंगाळते आहेच. पारिजातकाचं बहरणं आणि माणिकताईंचं गाणं यामध्ये फारसा फरक नाहीच. माणिकताईंचं गाणं म्हणजे जणू एखाद्या सुरेख असं रांगोळीसारखं, असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर वपू काळे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, पाण्यावरच्या तरंगांना जलाशयापासून वेगळं करता येणार नाही, त्याचप्रमाणे माणिकताईंपासून सूर वेगळे करता येणार नाहीत.

माणिकताईने कुठला गीतप्रकार हाताळला नाही हे विचारायलाच नको. भावगीत असो, भक्तिगीत असो, नाट्यगीत, ख्याल, ठुमरी, अभंग, लावणी, अगदी सगळ्या प्रकारातून त्यांचा आवाज सहजतेनं वावरला आणि आपल्या मनाचा त्यांना ठाव घेतला. सावळाचं रंग तुझा, शरदाचं चांदणं या दोन्ही गीतांनी एकेकाळी उच्चांक गाठला होता, तर गळ्याची शपथ, हसले मनी चांदणे ह्या पु ल देशपांडे यांच्या गीतानंतर त्या चित्त सोरट्याला सांगू कशी मनाची व्यथा या गाण्यांनी एक काळ गाजवला आणि उभ्या महाराष्ट्रानं कौतुक केलं ते ह्या गाण्यानं.

असा अभंगवाणी देखील माणिकताईंच्या गळ्यातून निखळपणे प्रगटली. अमृताहुनी गोडसारखं जे गीत होतं, जो अभंग होता, तो तमिळ भाषेतून गाऊन तामिळनाडू जिंकलं गेलं. तर अशी अनेक गाणी, अभंगातला भक्तिभाव त्यांच्या स्वरातून तर उमटलाच, पण त्याचबरोबर शृंगारसही तितक्याच ताकदीनं त्यांनी सादर केला. माणिकताईंनी लावणी ढंगाचं गाणं देखील इतक्या सहजतेनं गायलं की मनापासून त्यात दादही द्यावीशीच वाटेल.

श्रोते हो, माणिकताईंनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आपण म्हटलं, तर या सगळ्यावर कळस चढला तो म्हणजे गीत रामायणानं. गदिमा, सुधीर फडके आणि माणिकताई या त्रिवेणी संगमातून प्रसवलेलं संगीत म्हणजे अमर संगीतच. तसंच ज्ञानबा तुकारामांची

अनेक दिग्गजांच्या रचना माणिकताईंनी गायल्या. सुधीर फडके म्हणजे बाबूजी असोत, दशरत पुजारी, पु ल देशपांडे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, बाळ माटे, अनेक जण. प्रत्यक्ष बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांना लहानपणी मिळाला होता, त्यामुळे नाट्यसंगीत देखील माणिकताईंपासून वंचित राहिलं नाही. गाण्याचं हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं होतं. त्यानंतर अनेक गुरुजनांकडून त्यांनी गायकी आत्मसात केली. ही आत्मसात केलेली चतुरस्थ गायकी गीताच्या प्रकारानुसार श्रोत्यांना मुग्ध करण्याची किमया आणि ह्या सगळ्याला सामावून घेणारा निरालसपणा म्हणजे माणिकताई आणि माणिकताईंचा स्वर. माणिकताईंच्या या जन्मदिनी त्यांना आदरांजली. बालगंधर्वांचे आशीर्वादच असे होते की माणिक मोती आहेत बरं का तुझ्या गळ्यात, मोठी होशील, मोठी गायिका होशील. या अनमोल माणिक मोत्यांना माणिक वर्मा ह्यांना मानाचा मुजरा आणि विनम्र आदरांजली.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा 2 महाराष्ट्रासह 4 सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.

0: या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
2: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल.

ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा

0: काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या 7 गावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर

0: पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना शोभा जोशी यांच्या आवाजात.

0: मोरेश्वर नेस्ताने यांनी गायलेली, नीलकांत ढोले यांची रचना आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पान उलटताना या मालेत वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा आढावा घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
2: नामशेष झालेल्या गोष्टी हा पांडुरंग सुतार यांचा चौथा काव्यसंग्रह वर्णमुद्रा प्रकाशनचा. पांडुरंग सुतार यांची कविता गेल्या 3 दशकातली महत्वाची कविता आहे. नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाची स्मरणमुद्रा वेगळी आहे. ही कविता आत्मपर खरी, पण ती काळाचा मागोवा घेते. आई वडील, त्यांचं जगणं आणि त्यांचा मृत्यू, त्यांच्या असण्या नसण्याच्या या उदासरम्य पार्श्वभूमीवर त्यांनी या कालबदलाचा शोध घेतला आहे. कुटुंब, आई वडील, गाव, डोंगर, रान ह्या पटावर भूतकाळातल्या असंख्य हरवलेल्या गोष्टींचं हे पद्यकथन आहे. वडिलांच्या सुतारकामाचे असंख्य तपशील या कवितेत आहेत. काळाच्या उदरात ते संदर्भ लोप पावलेले आहेत. एका अर्थानं ही लाकूड निष्ठेच्या स्पंदांची कविता आहे. या कवितेतले लाकूडकामाचे तपशील कवितेचे रूप घडवत जातात. दादा आणि आईच्या मरणाची अनेक रूपं या कवितेत आहेत. अंधाराला डोळे शरण गेल्याची जाणीव या कवितेत उमटलेली आहे. निंबाच्या झाडावरील पक्ष्यांचा खिलखिलाट, आखजी गौराईची गाणी, नद्या, डोंगर, ओढे हे सारे काही कालोघात वाहून गेले आहे, पण कवीच्या स्मृतीपटलावर ते अजूनही ताजे टवटवीत आहे. गाव आणि निवेदकाच्या बालपणाशी निगडीत असंख्य कथा ह्या कविता रूपात इथे आहेत. देव देव्हाऱ्यात बसले आणि आमचा संसार सुरू झाला, इथपासून आईला माहेर नव्हते. चिमण्यांना ती ओसरीत आढ्यात खोपा करून देत असे. ते बाया सुपात धान्य घेऊन त्याच्याभोवती नाच पाहत उभ्या होत्या. इथपर्यंतच्या हळव्या स्मृतीसंवेदना या कवितेत आहेत. या कवितेत दादांच्या सुतारकामाची ठकठक आहे आणि केसरा आजीचा चुकलेल्या बकऱ्यांना मारलेल्या हर्र हर्र हाकांचा आवाजही आहे. भूतकाळातल्या अशा असंख्य कथास्मृतींची गुंफण या कवितेत आहे. काल परवाच्या गोष्टी होत्या, त्याच आता सापडत नाहीत. शहर परक वाटतं, लगतचं सगळं काही झपाट्याने वाहून गेलंय. ही निसटून चालल्याची जाणीव या कवितेत अधोरेखित झालेली आहे. राख होणे, सुकून जाणे, आटून जाणे, निघून जाणे, उडून जाणे, मागे पडणे, धूर होणे, वाहून जाणे, सरणे, उन्मळून पडणे, बुजलेल्या पायवाटा, डोंगर नाहीसे होणे हे सगळे शब्दप्रयोग हेच अधोरेखित करतात. घर, श्वास, लय, गती आणि माणसं हरवल्याची ही गोष्ट आहे. या कविता गोष्ट सांगतात सर्व काही हरवलेल्या प्रेमाचीही. प्रेम परतून येत नाही, प्रेम परतून यावे म्हणून मी कविता लिहितो असं हे भावविश्व. पण ही कविता केवळ हरवण्याची किंवा मरणाची शोकात्मक कविता नाही, तर काळाच्या संक्रमणात नव्या अंकुरण्याचं, उगवण्याचं, बहरण्याचं हिरवं गीत गाणारी ही कविता आहे. हे ऋतुचक्र निरंतर वाहत राहणार या जाणीवेची ही कविता आहे. ज्या झाडांच्या अनेक गोष्टी मी विसरलो होतो, ती झाडं कुठं दिसली नाहीत, पण नव्याने वाढलेल्या झाडांच्या गोष्टीही मला ठाऊक नव्हत्या. किंवा प्रेम उगवते पुन्हा गवताला अंकुर फुटल्यासारखे या संवेदनांची ही कविता आहे. पांडुरंग सुतार यांची भाषा प्रवाही, नितळ आणि प्रतिमांनी समृद्ध आहे.

0: ते अलंकारांच्या आहारी जात नाहीत, उलट साधेपणातूनच ते तीव्र परिणाम साधतात. अवघ्या 33 कविता पण त्या हरपलेल्या भूतकाळाचा सांगोपांग शोध घेणारे आहेत. या कविता केवळ स्मरणरंजनाच्या भिंगातून भूतकाळाचं चित्रण करू जात नाहीत. प्रेम, करुणा, अथांग मानवता आणि कालबदलाची यथार्थ जाणीव ही तत्वे या विलक्षण कवितांची बीजसूत्रे आहेत.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजलेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशत ढगाळलेलं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहात काजूची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचे पीक चांगले येते. विशेषत जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसते. समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचे पीक चांगले येते. कोकणातील उष्ण आणि दमट हवामान या पिकाला फारच अनुकूल आहे. विद्यापीठाने काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. काजूची लागवड कलमे लावून करतात. एप्रिल किंवा मे महिन्यात 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत. हेक्टरी 155 ते 200 झाडे बसतात. खड्ड्यांची लांबी रुंदी खोली 0.6x0.6x0.6 मीटर असावी. खड्ड्यात 1.5 ते 2 घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, 0.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2% मिथिल पॅराथिओन 50 ग्रॅम भुकटी प्रति खड्ड्यात टाकावी. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस जून जुलैमध्ये करावी. पाणी पुरवठ्याची सोय असल्यास यानंतरही लागवड केलेली चालू शकते. प्लॅस्टिकची पिशवी चाकू अगर ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसेच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2% फॉलिडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यात दर 8 दिवसांनी प्रति कलम 15 लिटर पाणी घालावे. कलमांचे मोकाट जनावरांपासून आणि आगीपासून संरक्षण करावे. कोकणातील जांभ्या जमिनीवर 7x7 मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी, वरी, उडीद आणि कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरते. काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना 4th वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचे खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खते झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. ही खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2, तिसऱ्या वर्षी 3/4 आणि 4th वर्षी आणि त्यानंतर खतांची पूर्ण मात्रा द्यावी.
0: काजूची लागवड याविषयीची माहिती आपण आत्ताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

रोगट बियाण्याची पेरणी होई उत्पादनाची हानी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. प्रक्रिया औषधाची कवच कुंडले ती बियाण्याची नाशकरी रोगकारक बुरशी.

0: వృక్షదేయి,
1: జలమృదాల ఆసరా,
0: జలమృదాదేయి,
1: కృషిధనాల ఆసరా,
0: కృషిధనదేయి,
1: సర్వాన్న ఆసరా.
0: వృక్షదేయి జలమృదాల ఆసరా,
1: జలమృదాదేయి
0: కృషిధనాల ఆసరా, కృషిధనదేయి సర్వాన్న ఆసరా.
2: दोनों वजन 5 मिनट होता है. पुनः प्रसारित करता हूं कार्यक्रम आरोग्यम धन संपदा.
3: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
4: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे, जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार ते एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया, ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पनल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधे

0: ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पेटल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उशास माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोतेहो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे 2 प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सूर्य चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून 0 प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो, विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च 0 असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगादाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण सोर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, निवेदन सीमंतिनी कुंडीकर, सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: दादब्रह्म अंतर्गत कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गायत्री कृष्णाचंद्रन यांचं गायन ऐकलं. राग नागस्वराली, पूर्वकल्याणी आणि रागमालिका आपण ऐकलं. त्यांना व्हायलिन साथ होती श्रीनाथ अय्यर यांची आणि मृदंगम साथ केली होती शंकर नारायणन सुब्रमण्यम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेले

0: आपल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: दुपारचे 3 वाजतात, ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी NEET परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्या

0: मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. IPL क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा

0: एकदा जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 3:30 आणि 30 सेकंद होत आहेत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान ऐकूया DTH प्रसारण. आणि तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होत आहेत। या सभेत अस्मिता वाहिनीसह AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठीक 5 वाजता ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। जनगणना 2027 अंतर्गत आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा

0: आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी आज पुण्यातून मनीषा मांढरे या शिक्षिकेला अटक करण्यात आली. मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असं CBI सांगितलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणवी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यावेळी संध्याकाळचे 5:02:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. यामध्ये श्यामला सजनानी यांचं वीणावादन प्रसारित करीत आहोत, राग किरवाणी. ताल रूपक तालात निबद्ध आहे. त्यांना मृदंगमची साथ दक्षिणामूर्ती के पिल्लई यांची आहे. ऐकूया कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात श्यामला सजनानी यांचं वीणावादन, राग किरवाणी.

श्रोतेहो नादब्रह्म अंतर्गत कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात श्यामला सजनानी यांचं किरवाणी रागातील वीणावादन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदंगमची साथ दक्षिणामूर्ती के पिल्लई यांची होती. शास्त्रीय कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: नमस्कार सत्रियाकाल खम्मागणी राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे
1: युवा मार्गदर्शन. काय गे धनश्री,

0: तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणुसकी नाहीये का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीस कार्यक्रम सुरू केलास.
1: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
0: म्हणजे
1: सकाळपासून जे ऊन तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा, फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही लाही करत. आणि तू, तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
0: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त व्हाईट दिसतोय का बघ.
1: बघू. हो आता व्हाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकत नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
0: काय?
1: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
0: हो हे ऐकलंय मी पण.
1: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
0: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
1: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका हा. उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत चिल करा.

0: अर्ज किया है
1: इरशाद इरशाद
0: पर्सनैलिटी टाइट रहता हूँ क्वाइट वेट है लाइट पर कोई बता दे राइट कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट
1: वाह वाह वाह क्या बात है क्या बात है
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते
1: हे बालका तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे
0: म्हणजे
1: बालक तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्स
0: हो अगदी अगदी बरोबर
1: चिंता नसावी बालक मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल
1: अरे कळलं नाही वाटत तुला मला काय म्हणायचंय ते मित्रांनो ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहितीये चला तर मग ऐकूया 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं

0: मार्गदर्शन।
1: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो। ते एखादा कोर्स करत असतात, पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे, किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं। आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात। आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे, किंवा करिअर म्हणजे काय। करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते। एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो। लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात। जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे। जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते। असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात। म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत। त्याच्यामध्ये मुख्यतः TV किंवा प्रसारमाध्यमे, TV, पिक्चर्स, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं, त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे। अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला, मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात। 3, लाईफ इंटरॅक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते। जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची, मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागलं तर BAMS, BAMS नाही लागलं तर BHMS, आणि मग कुठं तरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर

व्हायचं एवढं त्यांच्या डोक्यात असतं. आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम

तीन गोष्टी करा. एक, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे, तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात, आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात, कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचं आहे, कुठल्या वाहनानं जायचं आहे, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो, ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय, BHMS पण डॉक्टर आहे, BMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 फूट असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वाडन लीडर व्हायचं आहे, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का? कारण मी ऑलरेडी 18 ते 20 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे. रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावे लागते. आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, दोन तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचंय, मला दातांचा डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो. आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना

तो करिअर मला निवडायचं आहे, ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा, तिथल्या लोकांशी अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या। कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही। आणि तीन आणि अत्यंत महत्त्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल। आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा। मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही। आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं। जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो। तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे। मग मला ग्रहतारे बघायला आवडतात, मग मी यूट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला ऐकायला इतरांना सांगायला आवडतं। ह्या अनेक गोष्टी जर तुमच्यासोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे। मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या। एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही। या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं, पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं। म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल, असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे। हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही। आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा। दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा। आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल। चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही, स्टिक अप टू युअर आयडियाज। म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे। हे अत्यंत महत्वाचं आहे। काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात। तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात। तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रती एक तुमचं आवड असते त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे। आपण त्यांच्याशी वादविवाद न करता ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे। कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात। अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे। आता अत्यंत महत्त्वाचं, या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल। मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे। आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्त्वाचं

0: असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास? पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास, आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल यूट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागा करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो. परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग, काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून?
2: अगं, काय वाटलं काय विचारतेस? असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटू या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जितेंद्र कुलकर्णी यांची आणि संगीतकार जगदीश खेबुडकर. श्रोतो, या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
1: आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना कथितं यत् वैश्विक समाह्वानान्निवारणाय विश्वसनीयस्य भविष्यस्य कृते सज्जतायाः च आपूर्तिशृङ्खलायाः निर्माणार्थं भारत नेदरलैंड्स देशौ सहभागित्वं कुर्वन्तौ स्तः. भारतमवसराणां भूमीति वर्णितम्. सेनाध्यक्षेण जनरल उपेन्द्र द्विवेदिना पाकिस्तानं भयोत्पादकेभ्यः आश्रयं प्रदातुं भारतस्य विरुद्धं कार्याचरणाय च सावधानं कृतम्. पश्चिमबङ्गसर्वकारेण 11,000+ प्रदीयमानानां जातिप्रमाणपत्राणां पुनः सत्यापनं कर्तुम् आज्ञापितम्. CBSE इत्यनेन 12 कक्षायाः छात्राणां कृते उत्तरपत्राणां द्विस्तरीय पुनर्मूल्याङ्कनप्रक्रिया घोषिता. अपि च थाईलैंड ओपन बैडमिंटन क्रीडायां अद्य बैंकॉक नगरे उपान्त्यचक्रीयक्रीडायां मलेशिया देशस्य युगलं पराजित्य सात्विक साईराज रंकीरेड्डी तथा चिराग सेट्टी इत्येतयोः भारतीय पुरुषयुगलम् अन्तिमस्पर्धायां प्रविष्टम्.

0: एकोनसप्ततिलक्षाधिकैकशतकोटिजातिप्रमाणपत्राणि निर्गतानि सन्ति। अधुना उपजनपदाधिकारिणः जनपदस्तरीय अधिकारिणश्च प्रत्येकं प्रमाणपत्रं सूक्ष्मतया परीक्षणं करिष्यन्ति। यदि किमपि प्रमाणपत्रं मिथ्या सूचनायाः उथवा अनियमिततायाः आधारेण निर्गतम् इति ज्ञायते तर्हि तद्विधेः अन्तर्गतं निरस्तं करिष्यन्ते। एषः निर्देशः तेषामपि नाम्नानां विषये प्रवर्तते येषां नामानि अद्यावधि मतदातृसूच्यां विशेषगहनसंशोधनस्य समये निष्कासितानि आसन्। तेषाम् आश्रितानां जातिप्रमाणपत्राणां समीक्षा भविष्यति तथा आवश्यकता चेत् तानि अपि निरस्तानि करिष्यन्ते। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषद CBSE इत्यमम् अवदत् यत् ये छात्राः स्वस्य परिणामैः असन्तुष्टाः सन्ति ते संरचित समीक्षा व्यवस्थां प्राप्तुं शक्नुवन्ति। या हि द्विचरणीय समीक्षा प्रक्रिया अस्ति। प्रथमे चरणे छात्राः स्वमूल्याङ्कितानाम् उत्तरपुस्तिकानां स्कैन इति प्रतिबिम्बितप्रतयः याचयितुं शक्नुवन्ति। एताः अन्तर्जालीय माध्यमेन उपलभ्यन्ते। द्वितीये चरणे छात्राः विसङ्गतानां प्रश्नोत्तराणां सत्यापनाय आवेदनं कर्तुं शक्नुवन्ति उतवा अङ्कनयोजनायाः आधारेण विशिष्टानाम् उत्तराणां पुनर्मूल्याङ्कनार्थं याचनां कर्तुं शक्नुवन्ति। CBSE इत्यनेन सूचितं यत् छात्राः अस्य मासस्य 19 दिनाङ्कात् 20 दिनाङ्कपर्यन्तं प्रतिविषयाय 700 रूप्यकाणां शुल्केन मूल्याङ्कितानाम् उत्तरपुस्तिकानां प्रतिबिम्बितप्रतिलिपिं प्राप्तुम् अन्तर्जालीयमाध्यमेन आवेदनं कर्तुं शक्नुवन्ति। भारत ऋतुविज्ञानविभागेन आगामिदिनद्वयोः अण्डमान निकोबार द्वीपसमूहेषु उपहिमालयीय पश्चिमबङ्गे सिक्किमराज्ये असमे मेघालये तथा दक्षिणकर्णाटके अतिवृष्टेः पूर्वानुमानं कृतम्। अनेन विभागानुसारेण श्वः अरुणाचलप्रदेश केरल माहे तमिलनाडु पुदुचेरी तथा करैक्कल चेत्येत्येषु क्षेत्रेषु अपि एतादृशी एव स्थितिः भविष्यति। विभागेन उक्तं यत् बिहारे राज्ये आन्ध्रप्रदेशे छत्तीसगढ़राज्ये पूर्वी राजस्थाने झारखण्डे लक्षद्वीपे मध्यमहाराष्ट्रे मराठवाड़ायां जम्मूकश्मीरप्रदेशे लद्दाखे तथा देशस्य उत्तरपूर्वीय भागेषु च अद्य गर्जनेन तीव्रवातैश्च सह झंझावातस्य संभावना विद्यते। विभागेन झारखण्डे मध्यप्रदेशे तथा राजस्थानस्य केषुचित् स्थानेषु उष्णतरंगस्य स्थितेः अपि घोषणा कृता। थाईलैंड ओपन बैडमिंटन क्रीडायां अद्य बैंकॉक नगरे उपांत्य चक्रीय क्रीडायां मलेशिया देशस्य गोह सेफेई तथा नूर इज्जुद्दीन इत्यमुं च पराजित्य सात्विक साईराज रंकी रेड्डी तथा चिराग सेट्टी इत्येतयोः भारतीय पुरुष युगलं अंतिम स्पर्धायां प्रविष्टवन्तौ। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य आतिथेय कोलकाता नाइट राइडर्स इतीदं दलं ईडन गार्डन्स इत्यत्र गुजरात टाइटन्स इत्यनेन सह क्रीडिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं 7:30 भविष्यति। गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडाङ्गणे लखनऊ सुपर जायंट्स इत्यनेन दलेन चेन्नई सुपर किंग्स दलं 7-0 पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सायन्स कॉर्नर। कार्यक्रमात संशोधकाची लेखणी अंतर्गत संशोधन प्रकाशन आणि विज्ञान पत्रकारितेविषयी डॉ विनीता नवलकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
2: श्रोतेहो नमस्कार। आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोतेहो, आज आपण एका अशा विशेष व्यक्तीशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी खगोलशास्त्र या विषयामध्ये PhD केली आणि त्यानंतर एका विशेष अशा महत्त्वाच्या प्रोजेक्टवरसुद्धा त्यांनी काम केलं आणि आता त्या वेगवेगळ्या संशोधनांना किंवा विज्ञानाच्या वेगवेगळ्या घडामोडींना मराठीमध्ये खूप साध्या सोप्या शब्दात त्याची मांडणी करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया डॉक्टर विनीता सुरेश नवलकर यांचं। मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या ॲस्ट्रॉनॉमी या विषयामधल्या PhD थोडं सांगा, त्याचबरोबर तुम्ही ॲस्ट्रोसॅटसारख्या ज्या विशेष एका प्रोजेक्टवर काम केलं त्याबद्दल सांगा आणि आत्ता तुम्ही जे जर्नलिझमचं काम करत आहात त्याबद्दल पण थोडी माहिती द्या।
3: मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये PhD जॉईन झाले।

आणि माझं PhDचं 2 टॉपिक्स होते बेसिकली. पहिले काही वर्ष मी आपला भारताचा जो ॲस्ट्रोसॅटेलाईट लॉन्च केला गेला 2015 त्यावर काम केलं. तर ॲस्ट्रोसॅट हा सॅटेलाईट बेसिकली मल्टीवेव्हलन सॅटेलाईट आहे. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे पेलोड्स होते. तर त्यातला एक पेलोड सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, ह्याच्यावर माझं काम होतं. नॉर्मल टेलिस्कोप सगळ्यांनाच माहिती असतात, पण एक्सरेचे जे टेलिस्कोप असतात ते काहीसे वेगळे असतात. त्याच्यात एक सिंगल आरसा नसतो, तर मल्टिपल आरसे असतात आणि ते सगळे आरसे एकत्र एका ठिकाणी एक्सरेजना फोकस करतात. तर ह्या सगळ्या अशा आरशा म्हणजे आपल्या ॲस्ट्रोसॅटमध्ये किंवा सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोपमध्ये साधारण 320 असे आरसे होते. तर ते 320 आरसे एकत्रित एका बिंदूवर फोकस करतील, तर त्याची एक्झॅक्टली अलाइनमेंट कशी करायची, तर त्याचं काम आम्ही साधारण 2 वर्ष आम्ही याचं काम करत होतो. आणि याचबरोबर इतर ग्राउंड टेस्टिंग जे असतं की हे आरसे टेम्परेचर हाय टेम्परेचर विथस्टँड कसं करतील किंवा लो टेम्परेचर विथस्टँड कसं करतील, त्याचं टेस्टिंग, किंवा आरशांची रिफ्लेक्टिव्हिटी किती आहे, कारण एक्सरेज जे येतात ते खूप पटकन स्कॅटर होऊ शकतात आपल्या नॉर्मल व्हिजिबल लाईटपेक्षा. तर ते स्कॅटरिंग होऊ नये म्हणून त्याची रिफ्लेक्टिव्हिटी किती जास्ती जितकी मेंटेन करता येतील तितकी मेंटेन करणं, स्मूथनेस चांगला ठेवणं, तर ह्या सगळ्याचं बेसिकली जे ग्राउंड कॅलिब्रेशनचं जे काम आहे ते आम्ही साधारण 2.5 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी. आणि त्यानंतर मग हे टेलिस्कोप इव्हेंच्युअली इस्रोकडे सबमिट करण्यात आली आणि जेव्हा ते सॅटेलाईटवर माउंट केली गेली त्यानंतरचं कॅलिब्रेशन आणि टेस्टिंगचं काम आम्ही आणखीन 1 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी. तर असं हे माझं हा पहिला टप्पा होता माझ्या PhDच्या कार्यातला. आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा होता की ही होती एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप. म्हणजे एक्सरे साधारण आपण 2 भागांमध्ये डिवाईड करतो, म्हणजे लोअर एनर्जीवाले एक्सरे आणि हायर एनर्जीवाले एक्सरे. तर ही टेलिस्कोप लोअर एनर्जी एक्सरे म्हणजे 10 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे एक्सरेज रिफ्लेक्ट करू शकत होते. तर त्यानंतरचे एक्सरेज जे येतात आपल्याला म्हणजे जगात नाही युनिव्हर्समधनं बरेच हाय एनर्जी प्रोसेसेस असे असतात ज्याच्यातनं ते 80 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्ती किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात. तर हे आपण कसे कॅप्चर करू का, कसे रिफ्लेक्ट करू आणि त्याचे इमेजेस आपण कसे घेऊ शकतो, तर त्यासाठी हार्ड एक्सरे टेलिस्कोप याच्यावर मी काम सुरू केलं होतं. तर ह्याच्यामध्ये मिरर्स म्हणजे साधारण ह्या मिरर्सची अलाइनमेंटची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत सारखीच असते, पण त्याचं कोटिंग वेगळं असतं. ॲस्ट्रोसॅटमध्ये जे मिरर्स वापरले गेले ते आपण गोल्ड मिरर्स वापरले, सोन्याचं कोटिंग होतं ॲल्युमिनियम फॉइल्सवर. पण हार्ड एक्सरेसाठी जे मिरर्सवर आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये पातळ काच म्हणजे साधारण 0.3 mm एवढी पातळ काचची शीट घेऊन त्याला कर्व करायचं, म्हणजे पॅराबॉलिक शेपमध्ये कर्व करून त्याच्यावर मग टंगस्टन आणि सिलिकॉनचे लेयर्स द्यायचे. तर सिंगल लेयर न देता तर साधारण 300-300 लेयर देऊन त्याचं असं बँड रिफ्लेक्टर तयार करायचा, हे काम मी करत होते. हे माझं PhDचा हा दुसरा टप्पा होता. तर अशा टाईपचे एक प्रोटोटाईप मिरर्स आम्ही तयार केले माझ्या PhDच्या दरम्यान आणि त्यावर आता ऑफकोर्स पुढे भारतामध्ये काम होऊ शकेल अशा टाईपचे मिरर्स वापरून. तर माझं काम होतं प्रोटोटाईप मिरर्स तयार करण्याचं, तर ते मी तयार केले. तर PhD नंतर मग हे काम काही प्रमाणामध्ये ERL मी सुरू ठेवलं होतं आणि मग नंतर मला काही फॅमिली कारणास्तव मला मुंबईत परतावं लागलं. तर तिथून खरं तर मी करिअरचं वेगळं डिरेक्शन घेतलं. सुरुवातीला एज्युकेशन बेसिकली, तर ॲस्ट्रॉनॉमी मला तर आवडायचंच, म्हणजे शालेय वयापासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड होती, त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये PhD करायचे हे तर मी आधीपासून म्हणजे ठरवलेलंच. पण वेगवेगळ्या म्हणजे टप्प्यात वेगवेगळे मार्ग मिळत गेले. म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना मला एक्झॅक्टली मी एक्सरे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण एक ॲस्ट्रॉनॉमीची इन जनरल आवड होती. तर मग पुढे मग BSc MSc करताना वेगवेगळे रिसर्चर्स भेटत गेले, सिनियर्स भेटत गेले, त्यांच्यामधनं नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या आणि इव्हेंच्युअली असंच मार्ग मिळत जाऊन मी इव्हेंच्युअली TIFRमध्ये लँड झाले. तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा मी परत मुंबईत येऊन सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमध्ये जॉईन झाले, तिथून जास्ती करून रिसर्चपेक्षाही जास्ती एज्युकेशन ह्याच्यामध्ये मी थोडंसं वळले. तिथे रेग्युलर कोर्सेसमध्ये तर मी शिकवत होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आउटरीच वाढवणं, म्हणजे लेमॅनपर्यंत सामान्य माणसांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी हा विषय पोचवणं, ह्याच्याकडे मी जरा जास्ती माझा कल वाढला. आणि मग पब्लिक लेक्चर्स घेणं किंवा आर्टिकल्स लिहिणं, अजूनही मी जसं जमेल तसं पब्लिक लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर ॲस्ट्रॉनॉमीची घेत असते आणि जसं जमेल तसं आर्टिकल्स वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड विषयावर लिहिणं, जास्ती करून मराठी न्यूजपेपर्समधनं, तर म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या क्राऊडपर्यंत मी पोचू शकेन.

0: तर असे प्रयत्न माझा आहे. आणि हे करता करताच कुठेतरी मला असं सायन्स जर्नलिझम म्हणा किंवा पब्लिकेशनमध्ये शिरायला मला स्कोप मिळाला खरं तर. आणि मग मी सुरुवातीला जर्नल फॉर विज्युअलाइज एक्सपेरिमेंट या कंपनीमध्ये काम करत होते, जिथे आम्ही सायन्सचे टॉपिक्स, बेसिक सायन्सचे टॉपिक्स, ॲडव्हान्स सायन्सचे टॉपिक्स व्हिडिओद्वारे स्टुडंट्सपर्यंत किंवा टीचर्सपर्यंत पोहोचवण्याचं बेसिक काम आम्ही करत होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युअल पब्लिकेशन हाऊसमध्ये मी गेले काही वर्ष काम करते, तर तिथे सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर्नल्स हँडल करते. त्याचं जे पियर रिव्ह्यूचं जे एंड टू एंड प्रोसेस आहे त्याच्याकडे मी बघते. तर हे प्रोसेस बेसिकली म्हणजे आपण कुठलेही आता रिसर्च पेपर्स जे येतात, कुठलेही रिसर्चर्स रिसर्च करतात त्याचे आपण पेपर्स पब्लिश करतो, तर ते पेपर पब्लिश करतानाचं त्याचं जे पूर्ण प्रोसेस असते की पेपर सबमिट केल्यापासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत, तर ही पूर्ण प्रोसेस सध्या मी हँडल करते काही जर्नल्सची. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं कमिशनिंगचं काम पण, की आता कुठले टॉपिक्स सध्या ट्रेंडिंग आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर रिसर्च जास्ती होतो आहे जगामध्ये, तर त्या टॉपिक्सवर आपण एखाद्या जर्नलमध्ये काही स्पेशल कलेक्शन काढू शकतो का वगैरे, तर मग ते कसं म्हणजे मग ते काढायचे, मग त्याचं जी एंटायर प्रोसेस आहे ती सुद्धा सध्या मी सेज पब्लिकेशनमध्ये पाहते.
1: श्रोते हो, लॅबोरेटरीमध्ये संशोधन करणं हा एक भाग झाला, आणि या संशोधनाचा काही निष्कर्ष निघाल्यानंतर तो समाज उपयोगी जर असेल तर हा निष्कर्ष, याचे रिझल्ट्स, या संशोधनाचे रिझल्ट्स समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलाही संशोधक हे त्याच्या रिसर्च पेपरमधनं करतो. आणि अशा वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपरचं रिव्ह्यू करण्याचं काम सध्या डॉक्टर विनीता करतात. तर मॅडम, एखाद्या शोध निबंधाचं म्हणजेच रिसर्च पेपरचं परीक्षण करताना तुम्ही नेमक्या कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देता?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो शोध निबंध आलाय तो त्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतो की नाही, की म्हणजे आता प्रत्येक जर्नलचा एक काहीतरी स्कोप डिफाईंड असतो की ह्या या टॉपिक्सवर आपण पब्लिश करायचं, तर काही ब्रॉड असतात काही नॅरो स्कोप असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की असे काही पेपर्स आमच्याकडे येतात की ते एक्झॅक्टली त्या स्कोपमध्ये बसत नसतात. सो पहिलं आमचं काम हे असतं की ते व्हेरीफाय करणं की तो पेपर आपल्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतोय की नाही. मग जर तो बसत असेल तर मग बाकीचे चेक्स असतात की बाबा तो पेपर, जसे जर्नलचे काही क्रायटेरिया असतात की अशा पद्धतीने तो पेपर मांडला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे त्या जर्नलमध्ये पब्लिश करणं सोपं जातं, तर मग ते सगळे चेक्स असतात की ऑथरनी आम्हाला ती सगळी डिटेल्स दिली आहेत की नाही, म्हणजे ऑथरची अफिलिएशनची डिटेल्स, त्यांचे ऑफिशियल ईमेल आय डी किंवा त्यांचे डिटेल्स बेसिक, को ऑथर्स असतील तर त्यांचं कन्सेंट. बऱ्याच वेळेस असं असतं की एक ऑथर हे सगळं सबमिट करतो पण त्याच्यामध्ये म्हणजे पेपरमध्ये काम करणारे दुसरे ऑथर्स पण असतात, मग त्यांचंही कन्सेंट आमच्यासाठी गरजेचं असतं की हा निबंध पब्लिश करायचा का नाही करायचा, कारण त्यांचंही काम त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तर हे सगळे जे टास्क असतात ते सुद्धा जर्नलमध्ये पेपर आल्यानंतर चेक करावे लागतात, तर ते व्हेरीफाय करणं. आणि मग जेव्हा पेपर सगळं व्हेरीफाय होतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही पण असते की ऑफकोर्स रिसर्चर्स खूप जेन्युइनली त्यांचं काम पब्लिश करायला विश्वासाने आमच्याकडे देतात, तर ते जेव्हा असतं तेव्हा चुकीचे पेपर पण पब्लिश होऊ नये हे सुद्धा बघणं हे आमचंच काम असतं. की जसे आम्हाला खूप इंटरेस्टिंग चांगले आउट ऑफ द बॉक्स पेपर्स येत असतात किंवा काय त्याला करंट टॉपिक्सवर खूप चांगले पेपर्स येत असतात, त्याचबरोबर कधी बऱ्याच वेळेस असं पण असतं की काही अनएथिकल पेपर्ससुद्धा आमच्याकडे येतात, तर मग ते अनएथिकल पेपर्स कुठले आहेत हे नॉर्मल पेपर्सपासून वेगळे करणं आणि ते रिजेक्ट करणं हे सुद्धा आमचंच बेसिकली काम असतं. कारण कसं आहे की रिसर्च जरी म्हटलं आपल्याला किती असं जरी वाटलं की रिसर्च म्हणजे काम तर डेफिनेटली उत्तम चालूच असतं, तो प्रश्नच नसतो, पण त्याचबरोबर रिसर्चर्सना पब्लिश करणं कुठेतरी म्हणजे जॉब सिक्युरिटी म्हणा किंवा स्टुडंटच्या दृष्टीने PhD कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने म्हणा पब्लिश करणं हे फारच गरजेचं असतं. मग जेव्हा पब्लिश करणं हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा काही अनएथिकल प्रॅक्टिसेससुद्धा समोर येतात, तर मग त्या प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीचे पेपर पब्लिश होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हे चेक आम्ही खूप रिजिडली करत असतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की ॲज अ रिसर्चर म्हणजे मी हे सांगू शकते की आता सपोज मी एक पेपर पब्लिश केला, तो पेपर लिहिताना मी एका विशिष्ट पद्धतीने इंट्रोडक्शन लिहिलं किंवा काही रिझल्ट्स मी त्या पेपरमध्ये मांडले, त्याच्यानंतर मग एक वर्षांनी मी त्याच टॉपिकवर काम करते मला पुढचे काही रिझल्ट्स मिळाले. जेव्हा आपण दुसरा रिसर्च पेपर पब्लिश करतो त्याच टॉपिकवर तेव्हा तो कमीत कमी 30% वेगळा असणं गरजेचं असतं, तर ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चेक करत असतो की कुठला पेपर रिपीटर नाही होत आहे, भले ते त्याच रिसर्चरनी केला असेल किंवा दुसऱ्या रिसर्चरनी केला असेल, पण जर तो 30% वेगळा नसेल तर मग तो पेपर म्हणून छापणं बरोबर नसतं.

0: तर हे सुद्धा आम्ही म्हणजे व्हेरीफाय करत असतो. तर हे सगळे जे चेक्स आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर तुम्ही कुठलं एखादं स्वतःचं किंवा दुसऱ्या रिसर्चरचं जर केलेलं काम तुमच्या पेपरमध्ये मांडून त्यावर आधारित दुसरं पुढचं काम देणार असाल तर ते साईट करणं गरजेचं असतं. तर मग ते बरोबर ते रिसर्चरनी साईट केलं की नाही, ते पेपर्स आपल्या रेफरन्सेसमध्ये मांडलेत की नाही.
1: एखाद्या वेळेस जर असं झालं की एखाद्या विषयावर दोन वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असेल आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्राडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट्स असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी सपोज ॲस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्ट रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेल्या रिव्ह्युअर्सवर दोन

0: की एखाद्या विषयावर दोन वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असेल आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्राडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
1: आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट्स असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात, म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो, हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते, तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी सपोज ॲस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले, तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्ट रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेल्या रिव्ह्युअर्सवर, दोन रिव्ह्युअर्स तरी कंपल्सरी असतं इन्व्हाइट करणं, पण आम्हाला जर वाटलं की बाबा दोन रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू इनफ नाही आहेत, तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. सो सायन्स करेक्टली गेज होणं हे फार गरजेचं असतं.
0: तुम्ही रिव्ह्युअर्सबद्दल बोललात, संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच हा जो काही रिसर्च पब्लिकेशनचं जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये पीअर रिव्ह्यूला खूप महत्त्व दिलं जातं, ही एक संकल्पना काय आहे?
1: सो पीअर रिव्ह्यू म्हणजे काय असतं की आता आपण म्हणजे कुठलाही रिसर्च केला तर ॲज अ रिसर्चर मी म्हणेन की माझा रिसर्च बेस्टच आहे, पण तो जगमान्य झाला पाहिजे, म्हणजे तो त्याच फील्डमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे, तरच तो पब्लिकेशनच्या लेवलला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग ही प्रोसेस असते की एखादा कुठलाही रिसर्च पेपर आला तर तो कमीत कमी दोन त्या फील्डमधल्या टॉप रिसर्चर्सकडे म्हणा किंवा त्या फील्डमध्ये करंटली काम करणाऱ्या प्रोफेसर्सकडे म्हणा, किंवा तो पेपर पाठवले जातात आणि मग ते पेपर चेक केला जातो की बाबा सगळे जे पॅरामीटर्स मांडलेले आहेत, जर एक्सपेरिमेंटल असेल तर मग ते एक्सपेरिमेंट्स बरोबर केलेले आहेत, किंवा थिओरॅटिकल असेल तर मग सगळे ते थिओरॅटिकली बरोबर त्याचे कन्सेप्ट बरोबर मांडलेले आहेत की नाही. तर हे सगळ्या गोष्टी मग रिव्ह्युअरना आम्ही इन्व्हाइट करतो, असे जे टॉप रिसर्चर्स असतात त्यांना, की असे असे तुमच्या फील्डमधले हे पेपर्स आले तर तुम्ही त्याला बेसिकली रिव्ह्यू करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. आणि एखादा रिव्ह्यू बरोबर नाही आलेला तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स पण इन्व्हाइट करू शकतो, किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिव्ह्यूज आले, म्हणजे एका रिव्ह्युअरने आम्हाला सांगितलं की उत्तम रिसर्च आहे, दुसऱ्या रिव्ह्युअरचं मत वेगळं असू शकतं, तर मग आम्ही बऱ्याच वेळेस मग तिसरा रिव्ह्युअर चौथा रिव्ह्युअर, मग बेसिकली एक कलेक्टिव्ह आम्ही आयडिया घेतो की हे जे काम केलेलं आहे ते किती प्रमाणात पब्लिश करण्यायोग्य आहे, आपल्या जर्नलला सुटेबल आहे की नाही, किंवा इन जनरल म्हणजे जेव्हा तो पब्लिश होऊन पेपर येईल तो त्या फील्डमध्ये किती प्रमाणात फरक होऊ शकतो, म्हणजे त्या रिसर्चमुळे किती फरक पडू शकतो, किती नाविन्य आहे, तर ते रिव्ह्युअर्स शोधणं हे सुद्धा काम आमचं असतं बेसिकली, की त्या पेपरशी रिलेटेड करेक्ट रिव्ह्युअर्स शोधणं जगभरातून, म्हणजे फक्त भारतापुरतं नाही, किंवा रादर आम्ही तर असा प्रयत्न करत असतो की म्हणजे भारताच्या रिसर्चरनी पेपर दिला तर शक्यतो भारतात त्या विषयात काम करणाऱ्या लोकांना इन्व्हाइट न करता भारताबाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणं, किंवा जर बाहेरचा पेपर असेल तर भारतातल्या लोकांना इन्व्हाइट करणं आणि रिसर्चर्सना आणि रिव्ह्यू करायला देणं, जेणेकरून बायसिंग नसतं. कारण आपण आता एका कंट्रीमध्ये म्हणाल तर एका फील्डमध्ये काम करताना आपण सगळ्या रिसर्चर्सना ओळखत असतो, स्टुडंट्स प्रोफेसर्सना ओळखत असतात, किंवा प्रोफेसर स्टुडंट्सना ओळखत असतात, तर बायसिंग कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे टोटली इंडिपेंडेंट रिव्ह्युअर्सना इन्व्हाइट करायचा शक्यतो प्रयत्न करत असतो.
0: कधी कधी रिसर्च पेपर्समध्ये डेटा मॅनिप्युलेशनची आपल्याला शक्यता दिसून येते, किंवा बऱ्याचदा आता AI मदतीने सुद्धा पेपर जनरेट केला जातो, अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का?
1: हो, म्हणजे AI बेस्ड पेपर्स आमच्याकडे येत असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन तीन कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पूर्ण रिसर्चच AI वर असतो, ऑब्व्हियसली असे काही पेपर आले तर आम्ही रिजेक्टच करून टाकतो, म्हणजे त्याचा प्रश्नच नाही आहे, की जर तुम्ही ॲक्च्युली रिसर्च केलाच नसेल आणि जर AI मार्फत जर पेपर तुम्ही तयार केला असेल तर ते डिटेक्ट करणं तितकं डिफिकल्ट नसतं, म्हणजे काही टूल्स असतात जे AIचंच डिटेक्शन आम्हाला करून देतं, असं तो इश्यू नाही आहे. आणि जसं मी सांगितलं तसं पीअर रिव्ह्यूला जेव्हा आपण तो पेपर पाठवतो तेव्हा डेफिनेटली त्या फील्डमधले जे एक्सपर्ट्स असतात ते तर डेफिनेटली ओळखू शकतातच की तो पेपर AIतर्फे आलेला आहे. दुसरा एक ॲस्पेक्ट जो आत्ता खूप प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे लँग्वेज सुधारण्यासाठी. तर जी सगळी पब्लिकेशन हाऊसेस आहेत, म्हणजे सेज म्हणा किंवा इतर जी आहेत पब्लिकेशन हाऊसेस, ती लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतच. म्हणजे जर तुम्ही जर नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग असाल तर तुम्हाला तुमचा पेपर लँग्वेज म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मांडण्यासाठी लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतच असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसर्चर्स ऑब्व्हियसली नीट AIमध्ये, जरी आपण आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटी आपली आहे, पण तरीही जेव्हा आपण एखादं मांडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक बेटर इंग्लिशमध्ये तो पेपर मांडा, तर त्याच्यासाठी जे आपण ग्रॅमॅटिकल करेक्शनसाठी वगैरे जे AI वापरतो तर तसंच

0: वापरलं गेलं म्हणजे रिझल्ट्सना टच न करता लँग्वेज एडिटिंगसाठी, तर ते काही प्रमाणामध्ये ॲक्सेप्टेबल असतं. पण ते सुद्धा आता कंपनी टू कंपनी त्यांचे पॅरामीटर्स चेंज असतात आणि ते सबमिशनच्या वेळेस त्या गाईडलाईन्स ऑथर्सना दिलेल्या असतात. सो त्या गाईडलाईन्समध्ये जर एखादं पेपर बसत असेल तर तो आम्ही पुढे पाठवतो आणि ऑफकोर्स ऑथर्सनी सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं असतं सबमिट करताना की बाबा आम्ही लँग्वेजसाठी ए आय वापरलेला आहे. ओपनली जेव्हा ते मांडतात तेव्हा मग ऑब्व्हियसली त्याचा काही इश्यू नसतो.
1: विज्ञान संबंधी विविध संकल्पना असतील किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडत असतील तर त्यासंबंधित सुद्धा तुम्ही आता लेखन करतात मराठीमध्येच, खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये समजवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा तुम्ही आता आर्टिकल्स लिहित आहेत, याबद्दल थोडं सांगा.
0: तर मला बेसिक एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे, खरं तर वेड आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला जे सिनियर्स भेटले त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. म्हणजे मी एक खगोल मंडळ म्हणून एनजीओ आहे त्याचा पार्ट होते, तर तिथे जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. पब्लिक आउटरीच खरं तर मी तिकडूनच खूप जास्ती प्रमाणामध्ये शिकले. तर मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की इतर लोकांपर्यंत पोचवता आलं तर डेफिनेटली ते मला चांगलं वाटतं. म्हणून त्यासाठी मग लेखन एक गोष्ट की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छोटे छोटे टॉपिक्स असतात की आता एखादा इव्हेंट ॲस्ट्रोमध्ये झाला तर मग त्याच्याबद्दल लिहिणं, म्हणजे तो मग कुठलाही असेल की आता जसं आर्टेमिस यान जाऊन आलं चंद्राभोवती फिरून आलं तर ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इंटरनेटवर या सगळी माहिती मिळतेच. पण कसं असतं की बऱ्याच वेळेस आता आम्हाला एक ॲस्ट्रोनॉमीची आवड आहे म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू वाचन करू, पण खूप वेळा असं असतं की माहिती हवी असते लोकांना पण स्पेसिफिकली जाऊन वाचन करणं हे होत नाही. मग जर लोकल वृत्तपत्रामध्ये जर ह्याच्यामध्ये एखादा कॉलम आला तर घरी बसलेले आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत त्याच्याबद्दल आपलं वाचन होत असतं. इंटरनेटवर म्हणाल तर ऑब्व्हियसली बरेचशी माहिती जी असते ती इंग्लिशमध्ये अवेलेबल असते, मराठीमध्ये असते नाही असं नाही. म्हणजे माझं उद्दिष्ट हे आहे की हे मराठीतून जर आपल्याला लोकांपर्यंत पोचवता आले तर एक जनरल नॉलेज वाढतं. म्हणजे सगळेच जण हे वाचून काही ॲस्ट्रॉनॉमी रिसर्चमध्ये येतील असं नसतं, पण एक आवड असते ॲस्ट्रॉनॉमीची लहानपणापासून आणि त्याच्याविषयी ही जनरल नॉलेज म्हणजे एक वाढत जातं. म्हणून एक तो छोटासा प्रयत्न असतो. आणि दुसरा एक प्रयत्न हा पण आहे की मी जेव्हा ह्याच्याबद्दल लिहिते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडत असते.
1: ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तुम्ही पी एच डी केली, ॲस्ट्रोसॅट सारख्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, रिसर्च पब्लिकेशन्स जे आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं सुद्धा तुम्ही काम बघता आणि त्या पलीकडे जाऊन मराठी वृत्तपत्रांसाठी तुम्ही विज्ञानविषयक लिखाणसुद्धा करतात. अशा जवळजवळ चार टप्प्यांमध्ये आपण तुमचा आतापर्यंतचा अनुभव जर विभागला तर मग बेसिक सायन्सेस म्हणजे अशा विषयामध्ये जर कोणी शिक्षण घेतलं असेल आणि मग करिअर निवडीचा मुद्दा जर त्या व्यक्तीसमोर जर असेल तर मग अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: फंडामेंटल सायन्स डेफिनेटली खूपच इंटरेस्टिंग असतं, पॅशन असते, मलाही होती. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं ही एक शाळेपासून मी म्हटलं तसं एक पॅशन होती. मला करिअर करायला सुद्धा मिळालं, मला चांगले रिसर्च टॉपिक्स मिळाले ज्याच्यावर मी काम करू शकले. पण जेव्हा मी रिसर्चमधनं ॲक्च्युली म्हणजे साधारण पी एच डी कम्प्लीट करून जेव्हा ह्याच्यातनं बाहेर पडले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे इन जनरल जर तुम्ही भारतात बघाल किंवा भारताच्या बाहेर बघाल तर वर्षाला नंबर ऑफ पी एच डीज जे होतात ते भरपूर आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये एस्पेशली भारतामध्ये आपल्याकडे जॉब्स नाही आहेत. म्हणजे एक सपोज ये 10 ते 12 मुलं जर पी एच डी करून बाहेर पडले तर ॲक्च्युअल रिसर्चमध्ये कंटिन्यू करणारा त्यातला साधारण एकच मुलगा असतो, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये जॉबसुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर मग अशा वेळेस तुमचं रिसर्चचं ज्ञान किंवा फंडामेंटल ज्ञान वेस्ट होतं का? तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर पी एच डी करताना तुम्ही ज्या काही स्किल्स डेव्हलप करता त्या स्किल्स जवळजवळ इतर सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वापरू शकाल. सगळ्यात इम्पॉर्टंट की ॲनालिटिकल माइंडसेट, की एखादा टॉपिक तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या टॉपिकचं ॲनालिसिस कसं कराल, किंवा डेटा जो असतो तो डेटाकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बघाल, त्या डेटामधनं तुम्ही आउटपुट काय काढाल, हे एक बेसिक ट्रेनिंग पी एच डीच्या वेळेस डेफिनेटली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही फंडामेंटल सायन्स असो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो, म्हणजे केमिस्ट्री असो, कुठलंही घ्या, पण एक जे हे माइंडसेट तयार होते, हे जे स्किल्स तयार होतात, इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करता तर त्या स्किल्स इतर बऱ्याच फील्ड्समध्ये ॲप्लिकेबल असतात. म्हणजे डेटा सायन्स तर एक मोठी फील्ड आहेच जिथे आत्ता म्हणजे तुम्ही जे ॲनालिटिकल स्किल्स शिकता त्या तू डेफिनेटली तिथे हँडल करू शकता. आता मी हे जे पब्लिकेशनमध्ये काम करते तर पब्लिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तर इथे पी एच डीजना खूप मोठा स्कोप आहे, कारण इथे काम करायला पी एच डीज लागतात. कारण कसं असतं की तुम्ही एम एस सीपर्यंत सुद्धा तुम्हाला रिसर्च विषयी माहिती असते, नक्कीच तुम्ही एखाद दुसरे प्रोजेक्ट करून पेपरसुद्धा छापाल, पण

0: पीएचडीच्या वेळेस जी एंटायर पीअर रिव्ह्यू प्रोसेस म्हणा किंवा रिसर्चची प्रोसेस जी तुम्हाला नीट कळते ती तुम्हाला एमएससीला तितक्या प्रमाणामध्ये लक्षात आलेली नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जर्नलमध्ये काम करायला येता तेव्हा तुम्हाला एकतर पूर्ण रिसर्च काय ही आयडिया असणं गरजेचं असतं, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा गोष्टी हँडल केल्या जातात, पेपर कसे लिहिले जातात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पीएचडीमध्ये खूप व्यवस्थित तुम्ही शिकता. तर हे जे नॉलेज असतं ते तुम्ही आत्ता तुमच्या म्हणजे बेसिकली पब्लिकेशन हाऊसेसमध्ये नीट अप्लाय करू शकता की एखाद्याचा पेपर आला तर आम्हाला बघूनच कळतं की तो पेपर बरोबर लिहिला गेला आहे की नाही, म्हणजे टॉपिक ही वेगळी गोष्ट असते पण तो प्रॉपर साच्यामध्ये मांडला आहे की नाही. तर हे तुम्हाला मे बी एम एस सी झाल्यानंतर तितक्या प्रकारे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशननंतर कळणार नाही, जे तुम्हाला पी एच डी नंतर खूप नीट कळू शकेल. जरी तुम्ही ॲक्च्युअल रिसर्चमध्ये पुढे नाही कंटिन्यू केलं तरी तुमच्या पी एच डी नंतर तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचं असो मग तुम्हाला पब्लिकेशन हाऊसमध्ये खूप जास्ती जॉब्स अवेलेबल असतात. टीचिंग लाईन एक गोष्ट आहे, टीचिंग लाईनला तर तुम्ही डेफिनेटली जाऊच शकता आणि ती स्टँडर्ड आहे, म्हणजे रिसर्चनंतर टीचिंग इज द एक लाईन जी बरेचसे रिसर्चर्स निवडतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हे इज अ पब्लिकेशन हाऊस आहे, डेटा सायन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. नुसतं ते नाही, इतर आता काही इंटरेस्टिंग जॉब्स ए आयमुळे जनरेट झालेले आहेत की ए आय प्रॉम्प्ट साठी किंवा ए आयला बेसिकली तयार करणं, तर असेही काही जॉब्स आत्ता माझे काही फ्रेंड्ससुद्धा त्याच्यामध्ये काम करत आहेत. एक रिसर्चर म्हणून एक फिजिक्स बऱ्यापैकी येतं, तर मग तुम्ही ए आयला फिजिक्समध्ये कसं ट्रेन कराल? तर हे सुद्धा जॉब्स आत्ता खूप जास्ती जनरेट झाले, तर तिथे सुद्धा तुम्हाला या त्या त्या विषयामध्ये पी एच डी केलेले लोकांची गरज असते की तुम्ही प्रॉब्लेम्स तयार करता ए आयला ट्रेन करण्यासाठी. मग ते प्रॉब्लेम्स ए आयनी बरोबर सॉल्व्ह केलेत की नाही तर हे कोण बघणार? तर तुमची जी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टी असते त्याच्यात तुम्ही बेसिकली हे बघू शकता की ए आय ते प्रॉब्लेम्स बरोबर सॉल्व्ह करते की नाही. मग अशा पद्धतीची जी हाय पेईंग जॉब्स मी खरं तर सांगेन असे आत्ता निर्माण झालेले आहेत, तर ते तिथे सुद्धा बऱ्याच पी एच डीची गरज असते. असं अजिबात नाही आहे की तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्यू नाही करता आलं तर तो डेड एंड आहे. उलट मी म्हणेन की पी एच डी नंतर इतके वेगवेगळ्या ठिकाणी पी एच डीची गरज असते की एक्सप्लोअर करणं हे खूप जास्ती गरजेचं असतं ड्युरिंग पी एच डी.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी बातचीत केली. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांच्या ॲस्ट्रोसॅट या विशेष प्रोजेक्टविषयी, त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च पब्लिकेशन कसे केले जातात आणि ते करण्यासाठी कुठकुठल्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे, कुठकुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यांच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. आणि त्याही पलीकडे जाऊन मराठीमध्ये विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा विज्ञानासंबंधित वेगवेगळ्या घडामोडी असतील त्या वृत्तपत्रांमध्ये त्या कशाप्रकारे मांडतात हेही आता आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

0: श्रोते हो रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित
0: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
1: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
0: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
1: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
0: आणि आशिष सातपुते यांनी
1: आणि निवेदन केले आहे
0: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
1: आणि सादर करते आहेत
0: आशिष बेनिशाम सातपुते
2: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास
3: हॅलो
4: हॅलो
3: क्या हाल है
4: बड़ा बुरा ये साल है
1: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
1: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत अकाउंटन्सी आहे बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे पिरियड फार जास्त नाही आहे 12+4 years इज ओके खर्च पण फार जास्त नाही आहे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा

0: नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मोहिमेत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तमिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।

0: चैका संकटातील सोबती हे विशेष रूपक
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर संकटातील सोबती.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे.
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी.
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी.
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते.
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है.
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक, या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली

0: तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे, ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही, आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल
0: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाही आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20 ते 22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2000 ते 2200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कटो अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला, पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने, वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठलाही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल, परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने

0: ने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडं की तुम्ही एमआयएसई स्कीम राबवा, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही. आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10-20 हजार टन 15 हजार टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला. मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता एनसीसीएफ ह्याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळं आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने एनसीसीएफ सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने एनसीसीएफ इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात एनसीसीएफने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली. पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधी स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांना ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कामगार संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहेत.

0: अनेक आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहेत. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्या पूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते. अशा या समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधीही संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे. आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्चच 2000 रुपयापेक्षा 2500 रुपयापेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 रुपयाचा भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 चा भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
2: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
3: अगं शेवंते, यंदा की नाही आपल्याला हळद पिकामध्ये अधिक उत्पादन घ्यायचं आहे.
4: अगं त्याच्यासाठी की नाही पैरा दे, आपल्याला तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता याच्यावर आधारित सल्ला आणि प्रत्यक्ष शेतावर भेट हे समजबी मिळणार आहे म्हणे.
3: असं वय, पण नेमकं कुठं?
5: मागील 13 वर्षांपासून हळद पिकात अनुभव घेतलेल्या फक्त मॉडर्न अॅग्री सोल्युशन्स नवा मोंडा परभणी इथे. एकदा अवश्य भेट द्या. संपर्क करा 94-22-17-77-00.

0: यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. रणरणतं ऊन आणि घामाच्या धारा, मे महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त उन्हाळा. पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी मे महिना हा सुट्टीचा नसून येणाऱ्या सुगीच्या दिवसांची पायाभरणी करण्याचा काळ आहे. मृग नक्षत्राचा पाऊस पडण्यापूर्वी शेतीची मशागत कशी करावी आणि कोणकोणत्या पिकाचं नियोजन करावं, सोबतच खरीप हंगामाचं नियोजन आपलं कसं असायला हवं, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपण आपल्या या मे महिन्यात आपल्याला कोणकोणती शेतीविषयक कामे करायची आहेत आणि पीक संरक्षणावर आपल्याला विशेष कसं भर द्यायचं आहे याविषयीची माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिल पांडे, कृषी कीटकशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधीली, छत्रपती संभाजीनगर. तर सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आता मे महिन्यात नेमकी शेतकरी बांधवांनी कोणकोणती शेतीची कामे आपल्याला करायची आहे आणि विशेष पीक संरक्षणावर जो भर आपल्याला द्यायचा आहे तर तो काय द्यायचा?
2: शेतकरी बंधूंनो, खरं तर मे महिना हा योग्य तयारी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण काय होतं, पीक संरक्षणाचा महत्त्वाचा भाग हा एप्रिल मे महिन्यामध्ये असतो. कारण तुम्ही पाहिलं असेल की पुढील भविष्य काळामध्ये जवळपास 30-50% नुकसान हे आपल्याला या पीक संरक्षणावर भर न दिल्यामुळे होतं. म्हणून आपल्याला काय करायचं, ही जी पूर्वतयारी करतोय आपण आणि आता हा जो पिरियड आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथं आपल्याला शेतीविषयक कामावर भर देऊन या त्यातल्या त्यात पीक संरक्षणावर आधारित ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या बाबी जर आपण केल्या तर निश्चितच आपण पीक संरक्षण हे करू शकतो.
1: अगदी अगदी खरं आहे सर. म्हणजे हा मे महिना आपल्याला शेतकरी बांधवांसाठी कामासाठी अतिशय महत्वाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
2: नक्कीच.
1: पण तेवढ्याच प्रमाणात सर आता उन्हाचा तडाखा देखील वाढलेला आहे आणि या उन्हाच्या दृष्टिकोनातून मग शेतकरी बांधवांनी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कामाचं नियोजन करायला हवं, नाही का?
2: नक्कीच. पूर्वी तरी शेतकऱ्यांना काय बैलांचा किंवा नांगरणीचा हा खूप मोठा शारीरिक भाग होता. परंतु आता बरीचशी अद्ययावत शेतीमध्ये यंत्र आलेली आहेत, ट्रॅक्टरनं मशागत करणं आहे. परंतु याच्यामध्ये काय, फक्त वेळेवर आणि पूर्वतयारी ही नियोजनबद्ध जर केली तर नक्कीच आपण पीक संरक्षणाचा भाग हा यशस्वीपणे पार पाडू शकतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे. शेतकरी बांधवांनी हे सगळं त्यांनी कशा प्रकारे शक्य करायला हवं की जेणेकरून आपली मशागत उत्तम प्रकारे झाली तर पुढे जी आपल्याला खरीपाची पेरणी करायची आहे.
2: नक्कीच.
1: तर त्यासाठी त्यांना अगोदरपासूनच नियोजन खूप महत्वाचं आहे सर.
2: तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण पाहतो की एक आपल्याकडे फार पूर्वीची म्हण आहे पहा, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना ही उपचारापेक्षा ही श्रेष्ठ आहे. काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत, याच्यासाठी खर्च खूप कमी आहे. शेतीमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टरी पद्धतीनं जर उपाययोजना केल्या, म्हणजेच पूर्वतयारी जर केली तर नक्कीच पीक संरक्षणावरचा खर्च कमी करू शकतो.
1: बरोबर आहे. पुढे चालून ज्या काही किडी आणि जे काही रोग आहेत ते आपल्या पिकावर येऊ नये यासाठी आतापासून जर आपण तयारीला लागलो तर पुढे जे होणार आपलं नुकसान आहे ते टळेल.
2: नक्कीच नक्कीच. आता याच्यामध्ये पहिली बाब येते ती म्हणजे स्वच्छता मोहीम. याच्यामध्ये काय होते, रबी पिकामधली जे अवशेष आहेत, पिकांचे राहिलेले अवशेष आहेत, कचरा आहे, तण आहे, नांगरणी झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे याची साफसफाई करायची. म्हणजे या अवशेषांवरच बऱ्याचशा किडींच्या सुप्त अवस्था जगत असतात आणि त्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की भविष्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव हा वाढतो. म्हणूनच आपल्याला इथे काय करायचंय की प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे नांगरणी झाल्यानंतर जे पिकाचे राहिलेले पूर्वीचे अवशेष आहेत, म्हणजे राहिलेले भाग आहे, काडी कचरा आहे, तण आहे, हे सगळं आपल्याला काय करायचंय, गोळा करायचंय आणि ते योग्य पद्धतीने नष्ट करायचे. म्हणून आपण काय करायचं की साफसफाई म्हणजे जाळून टाकणे असं नाही, तर साफसफाई म्हणजे काय करायचं की ते व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावायची, जेणेकरून आपल्याला तिथं जमिनीमध्ये असणारे जे जीवजंतू आहेत, जी जीवसृष्टी आहे, मी तर असं म्हणेल की ती जीवसृष्टी सुरक्षित राहिली पाहिजे, ती नष्ट करायची नाहीये, फक्त आपल्याला अवशेष तेवढे नष्ट करायचेत. अशा पद्धतीने आपण जे काही राहिलेले अवशेष आहेत त्याचा कंपोस्ट खत सुद्धा तयार करू शकतो. याशिवाय आपण नांगरट आहे, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस शेतामध्ये नांगरट करत असताना आपोआप पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात तिथे. हे काय करता, ह्या किडींच्या ज्या काही सुप्त अवस्था आहेत, कोश अवस्था आहेत, ह्या त्या पक्षी हा त्याचं खाद्य म्हणून खातात. ह्याच्या व्यतिरिक्त सूर्यप्रकाश आहे, खरोखरच आहे. आता अशा तळपत्या उन्हामुळे बऱ्याचशा किडीच्या ज्या सुप्त अवस्था आहेत

शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मे महिन्यात करावयाची शेतीची कामे आणि पीक संरक्षण याविषयी डॉक्टर अनिल पांडे कृषी कीटकशास्त्र विभाग MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर

0: त्या आपोआपच नैसर्गिकरित्या, म्हणजे इथं आपल्याला काही खर्च येतो काय? खर्च काहीच नाहीये, फक्त आपल्याला तशी परिस्थिती निर्माण करायची. आणि हाच प्रतिबंधात्मक उपाय जो की आपण 30-50% पुढे होणारं नुकसान किडीमुळे वाचवू शकतो.
1: खरंच आहे सर. आता हे झालं सर की स्वच्छतेच्या माध्यमातून हे काम आपल्याला करायचं आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण झालं नाही पाहिजे. आणि जे काही तुम्ही म्हणलंय की सुप्त अवस्थेमध्ये जे काही सूक्ष्मजीव आहे ते देखील वाचले गेले पाहिजे, त्या पद्धतीने स्वच्छता आपल्या शेतातली करायची आहे.
0: नक्कीच.
1: आता दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे सर म्हणजे की पिकाच्या फेरपालटीच्या माध्यमातून देखील आपलं काही काम होऊ शकतं का?
0: काय होतं की एका जमिनीवर एकच एक पीक जर आपण घेत गेलो, आपल्याकडे परमेश्वर कृपेनं असे 3 ऋतू आहेत, खरीप आहे, रब्बी आहे, उन्हाळी हंगाम आहे, आणि जमिनीची अन्नद्रव्याची उपलब्धता आहे. तर ही सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या डेप्थ मधून त्याचे अन्नद्रव्य हे वनस्पतींना किंवा पिकांना आपण घेतो. पीक संरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण पिकांची फेरपालट केली पाहिजे. म्हणजे ज्या जमिनीवर आपण खरीप रब्बी मध्ये जे पीक घेणार आहेत ते उन्हाळीमध्ये आपण बदलतो, यालाच आपण आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये पिकांची फेरपालट म्हणतो. सोपी पद्धती, इथे सुद्धा खर्च काहीच नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, नियोजन करायचंय. अशा पद्धतीनं नियोजन करायचंय की जमिनीची सुपीकता कायम राहावी, अन्नद्रव्य वेगवेगळ्या पिकांच्या मुळांना उपलब्ध व्हावे वेगवेगळ्या थरातलं. म्हणून इथं काय करायचंय, जेव्हा आता येणाऱ्या जून मध्ये जी काही पेरणी करायची आहे किंवा उन्हाळ्यामध्ये मी कुठलं पीक घेतलं होतं, जून मध्ये कुठलं पीक घ्यायचंय, तर याचं थोडस आपण नियोजन करणं आवश्यक आहे. कारण किडींना एकच एक पीक मिळत नाही, कारण त्यांची सवय कशी राहते, त्यांना जर सलग पीक एकच मिळालं, याला आपण ज्याला शास्त्रीय भाषेत मोनोक्रॉपिंग म्हणतो. इथं काय होतं की पिकांमध्ये आपण बदल करतो, पीक लागवडीमध्ये बदल करतो, म्हणून किडीच्या अवस्था सुद्धा इथं आपण नैसर्गिकरित्या बदलू शकतो.
1: निश्चितच सर. तर सर त्यासोबतच प्रतिकारक्षम जे काही वाहनांचा वापर आपल्याला तज्ज्ञ मंडळींकडून सांगण्यात येतं की शेतकरी बांधवांनी जे काही प्रतिकारक्षम वाहन आहेत असेच वाहनं त्यांनी वापरायला पाहिजे.
0: अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आता यामध्ये वाहनाची निवड किंवा आपण बाजारामध्ये जर पाहिलं तर खरंच बाजारच म्हणू आपण त्याला. म्हणून अशा वेळेस आपण ज्या कुठल्या पिकाची लागवड करायची आहे तर त्या पिकाचे मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा शासनाने ज्या शिफारस केलेल्या त्या त्या वाहनाच्या प्रजाती आहेत, यासाठी मी शेतकऱ्यांना इथे आवाहन करेल की विद्यापीठाने दिलेली कृषी दैनंदिनी आहे किंवा याचे शिफारस केलेले जे वाहन आहेत त्याचीच लागवड करावी. प्रत्येक वाहन हा प्रतिकारक्षम, विद्यापीठाने संशोधन करून आपले हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी निर्माण केलेल्या प्रजातीत याचा जर वापर केला तर निश्चितपणे उत्पन्नही वाढेल, प्रतिकारक्षम वाहनाची लागवड होईल आणि कीड रोगापासून सुद्धा बचाव होईल.
1: नक्कीच नक्कीच सर.
0: याशिवाय आता वेळेवर पेरणी, बऱ्याच वेळेस शेतकरी घाई करतात, अवकाळी पाऊस येतो, शेतकरी पेरून घेतो, अशा वेळेस बऱ्याच वेळेस दुबार पेरणी करायची वेळ येते किंवा त्याची उगवणच होत नाही. मग अशा वेळेस काय की आपल्याला पेरणीची योग्य वेळ, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला याच्यासाठी सुद्धा मातीची परीक्षा आहे, म्हणून मी त्याच्या आकाशवाणीच्या माध्यमातून आठवण करून देतो की जे जुने संदर्भ आहेत हे खरोखरच खूप शास्त्रोक्त आहे, त्याचा आधार घेऊन सुद्धा आपण त्याचा अवलंब केला तर नक्कीच शेतीमध्ये त्याचा फायदा होईल.
1: बरोबर आहे.
0: आपला विषय हा पीक संरक्षणावर आधारित आहे, त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये तुम्हाला पीक संरक्षणावर भर याच्यासाठी देतोय की ती जास्त महत्वाची गोष्ट आहे. कारण कीड आणि रोग हे असे घटक आहेत त्या पिकासोबत आलेले की ते आपल्याला होणारे नुकसान वाचवायचे. आता इथे पेरणीची वेळ जर आपण योग्य साधली तर बरेचसे रोग, बरेचसे कीड हे आपण वाचवू शकतो. म्हणजे ती वेळेवर पेरणी करणं हे अत्यंत महत्वाचा विषय आहे आपल्याला पीक संरक्षणाच्या माध्यमातून.
1: निश्चितच सर. आणि पुढे येणारा अजून एक महत्वाचा विषय म्हणजे सर जे काही संतुलित खतांचं व्यवस्थापन आपल्याला आपल्या पिकांना करायचं आहे ते देखील योग्य असेल तर निश्चितच आपल्या उत्पादनात देखील वाढ होऊ शकते.
0: आता इथे खूप मोठी गडबड होते. कारण अलीकडे जे काही रासायनिक खत आहेत, सेंद्रिय खतांचं प्रमाण त्या तुलनेमध्ये आता अलीकडे खूप कमी प्रमाणामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध होत आहेत. म्हणून इथं शेतकऱ्यांना विनंती असेल की सेंद्रिय खते, कंपोस्ट खते, शेण खते ही भर खते आहेत, याचा वापर आपण, म्हणजे आता जो मे महिना आहे याच्यामध्ये शेतीची कामं करत असताना याचा अवलंब करायला पाहिजे. म्हणजे काय, जमिनीची प्रकृती जी आहे ही बिघडलेली आहे,

0: आणि ही आपण कसं संतुलित करू शकतो, तर हा सेंद्रिय खत असतील, कंपोस्ट खत असतील, भर खत असतील, आपल्याकडे भरपूर सेंद्रिय माध्यम आहेत, याचा अवलंब करून आपल्याला शेतीचा पोत ज्याला आपण म्हणतो तो सुधारला पाहिजे. आणि त्यानुसार इथे अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, जमिनीमध्ये सुद्धा प्रत्येक पिकाची एक ठराविक अन्न द्रव्य लागण्याची क्षमता आहे, त्याच्यापेक्षा अधिकही नको आणि कमी नको. तर ही खतं विद्यापीठानं तुम्हाला प्रत्येक पिकाची काढून दिलेली आहेत, म्हणून मी इथे कृषी दैनंदिनीचा परत उल्लेख करेल की प्रत्येक पिकाची गरज अन्नाची किती आहे यानुसार आपण ही खतं त्या त्या पिकाला जर जेवढी पाहिजेत तेवढी जर दिली तर नक्कीचपणे संतुलित हा जो शब्द आहे तो अत्यंत प्रभावीपणे आपल्याला वापरता येईल. म्हणून आपल्याला खूप कमी नको, खूप जास्त नको, जी शिफारस केली त्यानुसार अन्नद्रव्याची मात्रा मिळाली तर नक्कीच पिकांची वाढ चांगली होईल, उत्पन्न चांगले येईल.
1: अगदी बरोबर आहे. आणि सोबतच सर, आता ही मशागतीची कामे करत असताना अजून एक खोल नांगरणी ती देखील करणं महत्त्व

0: हा जो शब्द आहे
1: हां
0: तो अत्यंत प्रभावीपणे आपल्याला वापरता येईल. म्हणून आपल्याला खूप कमी नको, खूप जास्त नको, जी शिफारस केली त्यानुसार अन्नद्रव्याची मात्रा मिळाली तर नक्कीच पिकांची वाढ चांगली होईल, उत्पन्न चांगले येईल.
1: अगदी बरोबर आहे. आणि सोबतच सर, आता ही मशागतीची कामे करत असताना अजून एक खोल नांगरणी ती देखील करणं महत्त्वाचं आहे का, की जेणेकरून ज्या काही जमिनीमध्ये असणाऱ्या किडी आहेत त्या नष्ट होतील?
0: काय होतं, जमिनीमध्ये खूप खोलवर यांच्या सुप्त अवस्था राहतात. मग आपण नांगरट तर करतोच, पण आपण ह्या अवस्था जसं सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या नष्ट करता येतील. याच्यासाठी एक दोन नांगरट त्या पण खोल करणे, आणि सूर्यप्रकाश हा तर आपल्याकडे आता म्हणजे आग ओघतोय असं म्हणायला हरकत नाही, पण ती आग जी आहे ती आपल्याला त्याचा उपयोग हा किडी नष्ट करण्यासाठी, याच्या सुप्त अवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि हे जसं आपण याच्या अगोदर या विषयावर माहिती मी शेतकरी बांधवांना दिलेलीच आहे, याच्यामध्ये किडींच्या सुप्त अवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या खोल नांगरटीचा उपयोग करायचा आहे.
1: आणि सर, आता मे महिन्यात आपली ही शेतीची कामे करत असताना पीक संरक्षण हे आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, की जेणेकरून पुढचं आपलं होणारं नुकसान आपण या माध्यमातून टाळू शकू, तर त्यासाठी सापळ्याचा वापर हा देखील कशा प्रकारे करायला हवा बरं सर?
0: आता ह्या विषयावर खरं तर जी कोणती पिकांची लागवड करणार आहोत तर त्यानुसार अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा अवलंब करून आपल्याला पीक संरक्षण हे आपण करू शकतो. याच्यामध्ये काही म्हणजे कामगंध सापळे आहेत, लाईट सापळे आहेत, चिकट सापळे आहेत, किंवा बरेचसे शेतकरी उन्हाळी भाजीपाला वगैरे घेतात, याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे इतके छान काम करतात, रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, तर याच्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे, त्याच्या व्यतिरिक्त किडींचं प्रमाण किती आहे हे सुद्धा आपल्याला ह्या सापळ्यांवरून लक्षात येतं. तर ह्या पुढे उपाययोजना करायच्या आहेत जेणेकरून आपण पीक संरक्षण पण करू शकतो, त्या किडीची आर्थिक नुकसान पातळी किती आहे ही पण आपण या सापळ्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काही जैविक घटक आहेत याचा वापर करून, म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, काही परोपजीवी कीटक आहेत, काही परभक्षी कीटक आहेत, किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आहे. निंबोळी सारखी अत्यंत उपयुक्त, मी तर निंबोळीला कल्पवृक्ष म्हणेल, मग अशी जी काही वनस्पतीजन्य आणि निसर्गाला अनुकूल असणारी अशी जी काही घटक आहेत सहज उपलब्ध होतात, खर्च कमी येतो आणि निसर्ग पर्यावरणाला पूरक आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु याचा ज्या पद्धतीनं अवलंब व्हायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी वारंवार सांगण्याची गरज येते. कवा ह्या गोष्टी वापर करावा, निश्चितच याचा फायदा आपल्याला मिळू शकतो.
1: खरंच आहे सर. आणि सोबतच सर, पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा मिश्र आणि आंतरपीक पद्धती आणि तसंच बीज प्रक्रिया या सगळ्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आपण किडींचं कशा पद्धतीने नायनाट करू शकतो?
0: आता मे महिना चालू आहे, आपण शेताची बांधबंदिस्ती करणे, जिथे पाणी साचून राहणार आहे त्या ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे, म्हणजे ज्याला आपण कालवे आहेत, पाणी हे कुठल्याही भागामध्ये थांबता कामा नये, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. आता मागच्या वर्षी खूप पाऊस झाला, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर बऱ्याच ठिकाणी पिकं सुद्धा पाण्याखाली जातात, किंवा अशा वेळेस पाण्याचा निचरा कसा होईल, या पद्धतीने शेताची बांधबंदिस्ती करणं आवश्यक आहे. मिश्र किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. याच्यामध्ये काय होतं, मिश्र पीक पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेस पर्यावरण किंवा जे निसर्ग आहे हा सुद्धा काही पिकाला अनुकूल असतो तर काही पिकांना अनुकूल नसतो, आणि हे आपल्याला माहिती नसतं, निसर्ग अनुकूल नाहीये अशा वेळेस नुकसान होतं. म्हणून मिश्र पीक पद्धतीसारख्या पद्धतीचा अवलंब केला तर एखाद्या ठिकाणी जरी नुकसान झालं तर दुसऱ्या ठिकाणी आपण ते नुकसान झालेलं भरून काढू शकतो. ह्या पद्धतीचा अवलंब करून एका क्षेत्रावरून आपण जास्तीत जास्त, म्हणजे आता हे आंतरपीक पद्धती आहे, मका, तूर, कापूस, मूग, हे अशा पद्धती आहेत की म्हणजे अधिक उत्पन्न मिळतं, आणि एखाद्या वेळेस एखाद्या पिकाला जरी दगा फटका झाला तर दुसऱ्या पिकांमधून आपण ते उत्पन्न काढू शकतो. आता अजून एक महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना सांगायची, ती म्हणजे बीज प्रक्रिया. हा एक अत्यंत महत्वाचा आणि खूप महत्वाचा विषय आहे, परंतु हा जेवढा गांभीर्यानं घ्यायला पाहिजे, म्हणून मी शेतकऱ्या बांधवांना इथे हात जोडून विनंती करेल की बीज प्रक्रियासारखे अत्यंत सोपे, कमी खर्चाचे, परंतु 25-30% उत्पन्नाची हमी देणारे असे उपाययोजना आहेत की ही बीज प्रक्रिया

0: आपलं बियाची मात्राच किती असते, म्हणजे 3 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो, अशा कमी मात्रेमध्ये आपण ह्या बीज प्रक्रियेचा वापर जर केला तर कमीत कमी त्याच्या क्वांटिटीमध्ये आपण जास्तीत जास्त कीड रोगाचे नियंत्रण हे करू शकतो. पण ही बीज प्रक्रिया करणं म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमार्फत किंवा जे आपल्यापर्यंत बी येतं त्याला बऱ्याचशा रसायनाच्या बीज प्रक्रिया केलेल्या असतात, परंतु शेतकरी बांधव स्वतः याची बीज प्रक्रियेची पाकिटं म्हणजे जीवाणूयुक्त असतील, रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, अशी कित्येक बीज प्रक्रियेचे घटक आहेत की जे आपल्याला केल्यानंतर उत्पन्नामध्ये फायदा मिळेल आणि कीड आणि रोगापासून सुद्धा त्याचा बचाव होईल. तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, शेतकरी बांधवांनी याचा अवलंब करायला पाहिजे.
1: निश्चितच सर, आपलं पीक जर आपल्याला वाचवायचं असेल तर ही सगळी कामं वेळेवर आपली होणं खूप महत्वाचं आहे, नाही का सर? मग त्यामध्ये तुम्ही स्वच्छ शेती असेल, पिकांचं फेरपालट असेल, प्रतिकारक्षम वाणाचा वापर असेल, त्यानंतर जैविक नियंत्रण असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया, जो आता तुम्ही सांगितला की अतिशय महत्वाचा आहे की बीज प्रक्रिया केल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई आपल्याला करायची नाही.
0: बरोबर.
1: तर ही सगळी कामं मंडळी आपल्याला वेळेत होणं आपली खूप महत्वाची आहे. आता ही आपली माहिती ऐकून शेतकरी बंधू कामाला लागतील. तर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की रोग नियंत्रणासाठी आता बरंच जे आपलं नुकसान आहे शेतकरी बांधवांचं ते पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांमुळे होत असतं, तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रभावी उपाय आपल्याला कोणते सांगता येतील?
0: रोग नियंत्रणाच्या बाबतीमध्ये जसं बीज प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे काही रासायनिक सुद्धा प्रक्रिया करण्यासारखे घटक आहेत, जैविक घटक आहेत ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा किंवा कार्बेंडेंजिम थायरम हे आपण बियाणाला लावलेलं राहतं. तर याच्या व्यतिरिक्त काही काही रोग जसे बुरशीजन्य आहेत, मुळकूज आहे, तर अशी ही या सूक्ष्म किंवा जैविक पद्धतीचा अवलंब करून बऱ्याचशा रोगांवर आपण उपाययोजना करू शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून एक पद्धत आहे ती म्हणजे माती निर्जंतुकीकरण. याच्यामध्ये अलीकडे बऱ्याचशा ठिकाणी जिथे फळबागा वगैरे आहेत किंवा भाजीपाला वगैरे घेतो तर अशा ठिकाणी आपण प्लास्टिकचं मल्चिंग करून आपण त्याच्या शीट वगैरे वापरून बऱ्याच वेळेस त्याचं तापमान नियंत्रित करून आपण बऱ्याचशा रोग जंतूचं नियंत्रण हे करू शकतो. विशेषतः ही जी पद्धत आहे ती भाजीपाला पिकासाठी खूप छान आहे.
1: अच्छा, तण नियंत्रणाचा पीक संरक्षणाशी नेमका काय संबंध आहे हा प्रश्न निर्माण होतो सर.
0: आता तण ही एक अशी गोष्ट आहे की शेतीमध्ये पिकाच्या वाढीला अडथळा आणणारी, अनावश्यक असणारी म्हणजे तण असं म्हणायला हरकत नाही.
1: म्हणजे तण खाई धन आपण जे म्हणतो ती म्हण इथे लागू होते.
0: नक्कीच, नक्कीच. तर हे तण काय करतं, पिकांशी पाण्यासाठी, अन्नद्रव्यासाठी, प्रकाशासाठी, जागेसाठी अशा वेगवेगळे जे घटक वाढीसाठी आवश्यक आहेत पिकांच्या त्याच्यासाठी स्पर्धा करतं आणि त्यामुळे काय होतं, आपोआपच तिथं उत्पन्नामध्ये घट येते. म्हणून तण नियंत्रण करणं हे आवश्यक आहे. याचे दुष्परिणाम जर पाहिले पिकाच्या वाढीमध्ये अडथळा येतो, जवळपास 80% पर्यंत आपल्याला पीक उत्पादनामध्ये घट येते, किडीचा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. याच्याशिवाय जमिनीमधील अन्नद्रव्य आहे त्याच्यावर सुद्धा हे तण खात असल्यामुळं आपल्या पिकाची पाहिजे तशी वाढ होत नाही. त्याच्यामध्ये वार्षिक, बहुवार्षिक, द्विवार्षिक असे वेगवेगळे तणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर याच्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे स्वच्छता मोहीम आहे, शेतामध्ये येणारे शेणखत आहे, पूर्ण कुजलेलं कंपोस्ट आहे याचा वापर करणं आहे आणि शेतातील जे काही तण आहे तर ते वेळीच आपण म्हणजे जे महिन्यामध्ये आपली कामं चालू आहेत तर त्याच्यामध्ये आपण ह्या तणाच्या बाबतीत काटेकोरपणे काळजी जर घेतली तर नक्कीच आपल्याला याच्यापासून होणारा जो घट होणार आहे ते आपण कमी करू शकतो.
1: निश्चितच.
0: याच्या व्यतिरिक्त यांत्रिक पद्धतीने तणाचा आपण नियंत्रण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण रासायनिक पद्धतीने सुद्धा जिथं खूप मोठ्या प्रमाणावर तण येतं तर त्याच्यामध्ये खूप सारे हर्बिसाइड्स पण रिकमेंड केलेले आहेत त्याचा वापर पण आपण करून तणाचा बंदोबस्त हा करू शकतो. जैविक पद्धतीने सुद्धा तणाचं नियंत्रण हे करू शकतो. जसं आपल्याकडे गाजर गवत आहे, आमच्या विभागामार्फत झायगोग्रामासारखी कीटक आहे जी वापर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आपण या पार्थेनियम सारख्या तणाचा आपण निश्चितपणे नायनाट हा करू शकतो.
1: बरं सर, आता जेव्हा भाजीपाला पिकांमध्ये देखील आपल्याला संरक्षण करता येईल का? बरं,
0: भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करून तणाचं नियंत्रण हे करू शकतो.

0: तर भाजीपाला पिकामध्ये येणाऱ्या महत्वाच्या किडीचा जर आपण विचार केला तर मावा आहे, पांढरी माशी आहे, फळमाशी आहे. तर हे आता सांगितल्याप्रमाणे आपण हे पिवळे चिकट सापळे किंवा निंबोळी सारखे त्याची इव्हन दो तेलाची फवारणी, फेरोमेन ट्रॅप, जी काही वेगवेगळी फळबागेवरील काही कीड आहेत, मिलीबग आहे, खोड कीड आहे, तर या सगळ्या येणाऱ्या भाजीपाला आणि फळ पिकावरच्या किडीचा झाडांची छाटणी करून, चुन्याचा लेप देऊन, निंबोळीचा अर्क वापरून, झाडांना नियमित पाणी देऊन, मल्चिंग करून, सुकलेल्या किंवा रोगट फांद्या छाटून, झाडांना योग्य खताचं व्यवस्थापन करून, पाणी आणि रोगाचं व्यवस्थापन करून आपण नियोजन हे करू शकतो.
1: आपल्या फळांवर ज्या काही किडी येतात तर त्याही किडी फळांपर्यंत येऊ नये यासाठी देखील आपल्याला काय संरक्षण करायचंय? बरं,
0: फळझाड एकदा लागवड केली की त्याच्याकडे नंतर कोणी पाहत नाही. अशा वेळेस फळामध्ये तणाचं व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं नियोजन असेल, मल्चिंग असेल, निंबोळीसारखी उपयुक्त अशी औषधं असतील, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर फळबागांवर जे काही मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव होतो तो आपण नक्कीच टाळू शकतो.
1: बरोबर आहे. आणि सर, आता मे महिना म्हणलं की पाण्याची कमतरता ही सगळीकडे भासतेच, तर त्यामुळे पाण्याचा योग्य असा वापर करणं देखील खूप आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल बरं तुम्ही?
0: पाणी व्यवस्थापनामध्ये पाणी हे जीवन आहे, म्हणजे ते पिकासाठीच आपल्यासाठी हे तंतोतंत लागू आहे. म्हणजे जास्त पाणी झालं तर रोगांचा वाढ, आणि त्यामुळं अलीकडे ज्या काही अद्ययावत यंत्रणा आहेत, जसं की आपण परत ठिबक सिंचन, शेतीची बांधबंदिस्ती, पाण्याचं योग्य व्यवस्थापन, ह्या सगळ्या इव्हन दो पावसाचं पाण्याचं सुद्धा शेततळ्यांच्या मार्फत, सूक्ष्म सिंचनाच्या मार्फत, मल्चिंगचा वापर करून, किंवा जेणेकरून जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरलं पाहिजे. आज आपण पाण्याची पातळी याचा जर विचार केला तर 300-400 फूट खोल आपल्याला पाण्याची पातळी, ते पाणी इव्हन दो इतकं हार्ड असेल किंवा पहिली गोष्ट तर इतक्या खोलवर पाण्याची पातळी पोहोचलेली आहे, मग अशा वेळेस पाण्याचं संवर्धन करणं, पाण्याची बचत करणं, जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरवणं हे खूप काळाची गरज आहे. जेणेकरून आपल्याला म्हणजे उन्हाळ्यासारख्या परिस्थितीमध्ये आपण जे काही उन्हाळी पिकं घेणार आहोत त्याला संरक्षित पाणी याचा वापर करून आपलं पीक हे वाचवू शकतो.
1: अगदी. सर, आता नेमकी शेतकरी बांधवांनी या मे महिन्यामध्ये कोणकोणती मशागतीची कामे करायची आहेत आणि सोबतच पीक संरक्षणासाठी देखील आपण काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी प्रभावी अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगितली, पण जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी अजून तुम्ही महत्त्वाचा संदेश काय द्याल?
0: शेतकरी बंधूंनो, आता मी ह्या अगदी छोट्या छोट्या बाबी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरी पण आपण जसं मराठीमध्ये आवृत्ती म्हणतो किंवा परत एकदा त्याच गोष्टीची आठवण करून देतोय आकाशवाणीच्या माध्यमातून, कारण ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत परंतु करत कोणीच नाहीत. म्हणून या बाबीवर आपण जर व्यवस्थितपणे नियोजन केलं, म्हणजे पूर्व मशागतीपासून तर ते ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आतापर्यंत मी सांगितल्या ह्या सगळ्याचा आपण या येणाऱ्या खरीप हंगामासाठी या सगळ्या गोष्टीचा अवलंब करावा आणि आपल्या शेतीमध्ये नियोजनबद्ध व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवून योग्य नियोजन, वेळेवर काम, भरघोस उत्पादन असं एक इक्वेशन मी तुम्हाला देतो, तर हे नक्कीच आपण आपल्या शेतीमध्ये याचा वापर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खर्च कमी करणे, नफा जास्त मिळवणे, तर नक्कीच आपण या छोट्या छोट्या गोष्टीचा अंतर्भाव पीक व्यवस्थापनामध्ये कराल अशी अपेक्षा ठेवतो.
1: निश्चितच सर, जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिला की मे महिन्यातील आपली पूर्व मशागत, माती परीक्षण आणि खरीप हंगामाचं जे काही नियोजन आपल्याला करायचं आहे, ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना दिली की आधी मशागत आणि नंतरच पेरणी, हाच खऱ्या अर्थाने यशस्वी आपल्या शेतीचा पाया म्हणायला काही हरकत नाही. आणि योग्य वेळी केलेली ही तयारी नक्कीच शेतकरी बंधूंनो आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामामध्ये भरघोस असं उत्पादन देऊन जाईल, यात काही शंका नाही. आणि ज्या काही पीक संरक्षणासाठी सरांनी आपल्याला ज्या महत्त्वाच्या छोट्या छोट्या बाबी आहेत की वारंवार आम्ही तुमच्या कानावर टाकत असतो त्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही त्या अवलंबत आणाव्यात आणि येणाऱ्या खरीप हंगामात आपलं यशस्वी असं उत्पादन आपण घेऊन आपलं उत्पन्न देखील वाढवावं, यात काही शंका नाही. तसेच आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधूंनो, आताच आपण मे महिन्यात करावयाची शेतीची कामे आणि पीक संरक्षण याविषयी डॉक्टर अनिल पांडे, कृषी कीटकशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे मनोरंजनाची, तेव्हा आनंद घेऊया या गीताचा.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी सर्व मंडळीचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
0: सुरो का मेला. आणि श्रोते हो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो,

0: या समध्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल चाऱ्याचं असेल हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समध आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समध्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1350 KHz, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
2: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी.
1: बराबर,
2: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर असा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीट

जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून

0: कडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा, हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हजयात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. श्रोते, आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी.

0: साठी शनी महिन्यात लागल्या बरोबर विचार केला भोळ्या शंकरांना आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे
1: भगवंता शनी माझ्या पाठी माझ्या लागला मला जीव माझा वाचवला पाहिजे शनी माझ्या मार्गात गेला पाहिजे
0: म्हणून भोळा देव शंकर निघून किरबन घाडीला अरण्याच्या ठिकाणाला निघून गेल्याला सैला
1: अरण्याच्या ढायाला शंकर जाऊन काही केला
0: कुठेतरी आसरा

0: झाडे जाते माझ्या पाठीमागल्या आल्या, मी धावपळ मुंडा दडवतोय कुठेतरी माझ्या पाठीमागची जावावी म्हणून.
1: मला कुठेतरी तुमच्या जवळ आश्रय मिळावा
0: म्हणून जिनाती शंकर बोलत होता. त्याला
1: त्या वेळेला नारळाच्या झाडाच्या असणाऱ्या झावळ्यामध्ये शंकर लपून बसायला.
0: भगवंता लपून बसून जिना शनी जाऊ द्या म्हणून दडला होता.
1: तर शंकर मोहर आणि शनी माग.
0: त्या वेळेला शनीला बर का शंकर दिसला नव्हता
1: म्हणून शनी निघून मोहरे गेलेला असताना

0: बोलत होत बर का
1: भगवंता तुम्ही आता निघून चाललेला असायला
0: कुठेतरी माणसान माणसा रूप कर केलं माणूस म्हणतो निदान चादर पाच म्हणतोय की
1: तसा मला काहीतरी आशीर्वाद द्यावा
0: भगवंता मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतलं
1: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या
0: मला काहीतरी वर देऊन जावं म्हणून त्या काय केलं
1: त्या वेळेला महाराज नारळाच्या झाडाला
0: काय केलं मागणी मागितली भोल्या देव शंकराला
1: तर त्या वेळेला या झाडानं काय करायला

0: கலந்து வாய்வா வசதி பலங்க
1: வரிவாய்வா வசதி பலங்க வரிவா.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत शंख नील यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेव भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेली आरती प्रभू यांची रचना. संगीत अभिजित लिमये यांचं आहे.

यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 seconds होत आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.